दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 219 दशक 17 समास 3 श्रवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे, तो विदेह झाला पाहिजे असं मी असेच पूर्णही त्याला होता कामा नये। अशा तऱ्हेने जो देहातीत होऊन राहतो तोच साधू धन्य होय। विचाराद्वारे वरच्या दिशेला जातात त्याला ऊर्ध्वगती मिळते, इतर सगळ्यांना सर्वसामान्य ज्ञानामुळे अधोगती मिळते। पदार्थ चांगले दिसतात पण ते सगळे नष्ट होतात, त्याप्रमाणे लोक तत्व भ्रष्ट होतात। त्यामुळे पदार्थ ज्ञान, नाना लोकांचं अनुमान हे सगळं सोडून निरंजन शोधत जायला पाहिजे। अष्टांग योग पिंड ज्ञान त्याच्यापेक्षा थोर तत्वज्ञान आहे, त्यापेक्षाही थोर आत्मज्ञान आहे ते पाहिलं पाहिजे। मूळ मायेचे शेवटी हरि संकल्प मुळावर उठतो, उपासनेच्या योगाने तिथे मिठी घातली पाहिजे, मग त्याच्या पलीकडे निखळ ब्रह्म, निर्गुण ब्रह्म हे सापडतात। निर्मळ निश्चय अशी त्याची गगनासारखी खूण आहे। ब्रह्म इथून तिथवर दाटलं, प्राणीमात्रांना चिकटलं, सर्वत्र व्यापून आहे। त्याच्यासारखं दुसरं थोर काही नाही। त्याचा सूक्ष्माहून सूक्ष्म विचार करायला हवा। पिंड ब्रह्मांडाचा संहार केल्यावर मग ते समजतं, किंवा पिंड ब्रह्मांड असल्यावर विवेक प्रलय पाहिला तर शाश्वत कोण हे तत्वतः समजायला लागतं। तत्वाचा निर्णय करून सारासार निवडा आणि मग सावधपणे सुखे नैव ग्रंथ सोडा, असं सांगून समर्थ जणू कल्याणाची ग्वाही देतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। समास 4 अनुमान निरसन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। अनेक लोकांनी वक्त्याला उपाय विचारल्यावर त्रास मानून घेऊ नये, बोलता बोलता विषयाची संगती सोडू नये। श्रोत्याने शंका घेतली तिचं तात्काळ निरसन केलं पाहिजे। स्वतःच्या गोष्टीने गोष्टी सांगत राहाव्या असं होऊ नये। पुढचं धरायचं, मागचं विसरायचं, मागचं धरायचं, पुढचं विसरायचं, असं ठाई ठाई सापडत राहायचं। कोणाराच गटंगाय खातो आणि मग लोकांना बाहेर काढायला पाहतो असं ठाई ठाई दिसतं। आपणच एकदा संहार आणि एकदा सर्व अर्थपूर्ण असं सांगत सुटलो तो श्रोत्यांचा निश्चय कसा होणार? म्हणून दुस्तर मायेचा पार सोडला पाहिजे। जे जे सूक्ष्मतत्व घ्यावं त्याचं रूप श्रोत्यांच्या मनावर बिंबवून टाकावं, तरच त्याने स्वतःला वक्ता आणि विचारवंत म्हणून घ्यावं। ब्रह्म कसं, मूळ माया कशी, अष्टधा प्रकृती, शिवशक्ती कशी, षडगुणेश्वराची गुणसाम्याची स्थिती कशी आहे, अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, त्यानंतर गुणक्षोभिणी, नंतर त्रिगुण कसे आहेत, पूर्वपक्ष कुठून कुठपर्यंत आहे, वाच्यांश आणि लक्ष्यांश यांचे प्रकार कोणते आहेत, अशा प्रकारे नाना सूक्ष्म विचार करतो तो साधू धन्य आहे। जास्ती पाल्हाड वाढवत नाही, बोललेलं पुन्हा बोलवत नाही, वाणीला मौड पडतं ते ब्रह्म। त्याद्वारे तो अनुमान सोडायला लावतो। क्षणात विमळ ब्रह्म, क्षणात सर्व ब्रह्म म्हणतो, क्षणात द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म म्हणतो। निश्चल ते चंचल झालं, चंचल तेच केवळ ब्रह्म, नाना प्रसंगी खळखळ करून निवाडा करीत नाही। चळणार आणि निश्चल सर्व केवळ चैतन्याचं रूप निश्चितपणे वेगळं, मात्र ते केवळ चैतन्यच असतं। लोकांना उगाच काहीतरी सांगायचं ते लोकांच्या मनाला कसं पटेल? नाना निश्चय नाना गोंधळ वाढत जातात। भ्रमाला परब्रह्म म्हणतो, परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि बग ज्ञानाचा संभ्रम असा बोलून दाखवतो। शास्त्रांचं दडपण सांगतो, अनुभव नसतानाही निरूपण करतो, त्याला विचारायला गेलं की त्याला अत्यंत क्षीण वाटतो। बिदागीची अपेक्षा असलेला, धन पाहिजे असलेला तो बापडा काय बोलेल? सारा साराचा निवाडा करता आला पाहिजे। वैद्य मात्रेची स्तुती करतो पण त्याचा गुण काहीच येत नाही। प्रचिती नसेल तर काय ज्ञान मिळणार? ते ज्ञान काय उपयोगाचं? जिथे सारासार विचार नाही तिथे सगळा अंधार आहे। नाना परीक्षांचा तिथे विचार केला जात नाही। पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक
सर्व ब्रह्मामध्ये काहीही सापडत नाही असं समर्थ सांगतात आणि हनुमानाचं निरसन

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळतं. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होतं? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळं ती अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्यामुळं ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत आहे. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरेकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागं लागणं बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणं म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणं त्याचं नाव विवेक. आनंद म्हणजे आत्मचिंतनानं येणारं मानसिक समाधानच आहे. जो निस्वार्थ बुद्धीनं प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेला त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावं, रामाला आठवावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं, रामा माझं मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझं हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेव. रामाला प्रेमानं आळवून, राम परमानंद रूप आहे असं जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावं. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेमध्ये आनंदानं असावं. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्याच्यावर रामनामाचा शिक्का असावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 32व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जमशेटजींनी आपला उद्योग आपल्या कंपन्या उभ्या करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि पाश्चात्य देशांच्या दौऱ्यावर असताना अतिश्रमामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि जर्मनीतल्या नोहाईम इथं त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या मागे त्यांच्या उद्योगांची जबाबदारी आता त्यांचा मुलगा दोराब आणि त्यांच्या पत्नीच्या भावाचा मुलगा आर डी उर्फ रतन दादाभाई याच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ते कशा पद्धतीनं सांभाळलं आणि पुढे नेलं ते आपण पाहणार आहोत. या सगळ्याच भागांमध्ये आपण जी आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहणार आहोत, पण तत्पूर्वी त्या चरित्राची ही पार्श्वभूमी आपण बघतो आहोत. मंडळी, जमशेदजींच्या अथक प्रयत्नातून जमशेदपूरला पोलाद कारखाना उभा राहिला. 1912 या कारखान्यातून पोलादाची पहिली लढ बाहेर पडली, जलविद्युत प्रकल्प उभे राहिले. शिवाय साखर उद्योग, इलेक्ट्रोकेमिकल्स, बांधकाम व्यवसाय यासारख्या अनेक उद्योगात टाटांनी आपले पाय भक्कमपणे रोवले. जमशेदपूरच्या कारखान्यातून पोलादाचं उत्पादन सुरू झाल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला, कामगारांनी जल्लोष केला. टाटांच्या कारखान्यातून भारतात देखील पोलाद निर्मिती झाली याचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला आणि या निमित्तानं भारताची क्षमता जगाला दिसून आली. याच कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. मेसोपोटेमियामध्ये वाहतूक करण्यासाठी ब्रिटिशांना रेल्वे मार्गाचं जाळं उभारायचं होतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलादाची आवश्यकता होती. युद्धजन्य परिस्थितीमुळं पोलादाची टंचाई होती. या आणीबाणीच्या काळात टाटांनी ब्रिटिशांना पोलाद पुरवलं. केवळ 2 वर्षाची बाल्यावस्था असलेल्या या कारखान्यानं म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स अर्थात तेव्हाचा टिस्को या कारखान्यानं मेसोपोटेमिया, इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेसाठी तब्बल 1500 मैल भरतील एवढे रूळ निर्यात केले. ब्रिटिशांनी सुद्धा टाटांच्या या कामगिरीबद्दल तोंडात बोटं घातली. एवढंच नव्हे तर व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी साक्ची या गावाचं नाव जमशेदजींच्या या अद्वितीय योगदानाबद्दल जमशेदपूर होईल असं जाहीर केलं. त्याशिवाय जवळच्याच कालीमती या रेल्वे स्टेशनचं नाव टाटानगर असं ठेवण्यात आलं. एवढं महान काम टाटांचं होतं. मंडळी, या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच एक अप्रिय घटना घडली. जमशेदजींचे सुपुत्र आणि दोराबजींचे धाकटे बंधू रतन यांचा 1918 मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचं नाव नवाजबाई असं होतं. रतन यांच्या जागी या नवाजबाई टाटा अँड सन्सच्या स्थायी संचालक झाल्या. त्यांना कोणतंही अपत्य नसल्यामुळे त्यांनी जमशेदजींच्या पत्नीच्या बहिणीच्या मुलाला दत्तक म्हणून घेतलं. त्याचं नाव नवल होतं. पुढे या नवल याना जो मुलगा झाला त्याचंही नाव रतन ठेवण्यात आलं. अर्थात हा रतन म्हणजे जमशेदजींचा पणतू आणि त्यांच्या रतन या मुलाचा नातू. पुढे जेव्हा जे आर डींनी निवृत्ती स्वीकारली तेव्हा हेच रतन टाटा टाटा उद्योग समूहाचे प्रमुख झाले. त्यांनी सुद्धा टाटांच्या परंपरेला साजेशी कामगिरी करून टाटांच्या नावलौकिकात भर घातली. मंडळी, टाटांचं कुटुंब म्हणजे अशा रत्नांची खाणच. जमशेदजींनी दोराबजी आणि आर डी यांना एकत्रितपणे काम करायला सांगितलं होतं ते आपण पाहिलं आणि तसं ते करतही होते. पण तरी दोराबजी आणि आर डी यांचे सूर जुळत नव्हते. आर डींचं लग्न एका पारशी मुलीशी झालं होतं पण ती लवकरच निवर्तली होती. त्यांना तिच्यापासून कोणतंही अपत्य नव्हतं. त्यांनी पुनर्विवाह केला नव्हता. त्यामुळे आपण पॅरिसला जाऊन स्वतंत्र व्यवसाय करावा असं आरडींच्या मनानं घेतल्यानंतर त्यांच्या मागे बायको किंवा मुलाचा कोणताही पाश नव्हता.
व्यापारासाठी फ्रान्सला गेल्यानंतर फ्रेंच भाषा शिकणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. त्यासाठी त्यांना जमशेटजींनी एका शिक्षिकेचं नाव सुचवलं. तिच्याकडे ते फ्रेंच शिकण्यासाठी जायला लागले. इथंच त्यांना त्यांच्या भावी आयुष्याची जोडीदारीण भेटली. तिचं नाव सुझान. तीही तिथं शिकायला येत होती. मंडळी सुझान म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, निळ्या निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची परीच जणू. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं. यावेळी आरडींचं वय होतं 45 वर्षे आणि सुझान होती केवळ 20 वर्षांची. पारशी धर्मात धर्माबाहेर विवाहाला त्या काळात अजिबात परवानगी नव्हती. त्यामुळं आपल्या लग्नाला परवानगी मिळेल का अशी शंका आरडींच्या मनामध्ये होतीच. त्यांनी भीतभीतच ही गोष्ट जमशेदजींच्या कानावर घातली. क्षणभर जमशेदजी गोंधळले, पण नंतर त्यांनी मोठ्या मनानं या लग्नाला परवानगी दिली. जमशेदजींनी आपण केवळ रूढी परंपरावादी नसून नवीन गोष्टींचा देखील तेवढ्याच खुल्या मनानं स्वीकार करू शकतो हे यातून दाखवून दिलं. मंडळी जमशेदजी केवळ त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी या दोघांच्या विवाहाप्रित्यर्थ लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठी असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये सगळ्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलं. या प्रसंगी इंग्लंडमधले प्रतिष्ठित लोक तसंच तिथं स्थायिक असलेल्या पारशी बांधवांनी हजेरी लावली. नंतर जमशेदजींनी या जोडप्याला मुंबईत आणून रीतसर धार्मिक पद्धतीनं सुझानला पारशी धर्मात समाविष्ट करून घेतलं. सुझान आता टाटांची सून झाली. या सुनेचं नाव सुनी असं ठेवण्यात आलं. मंडळी पारशी भाषेत सुनी म्हणजे सोनेरी केसांची. सुनीसुद्धा आपल्या पतीबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी भारतीय रीतिरिवाज आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होती. 1902 सुनी आणि आरडींचा विवाह झाल्यानंतर सुनीला पहिली मुलगी झाली. तिचं नाव सिला ठेवण्यात आलं. या मुलीच्या पाठीवर जहांगीरचा जन्म झाला. जहांगीर म्हणजेच जे आर डी आपले चरित्रनायक होत. जहांगीर नावाचा अर्थ होतो जग जिंकणारा. या जहांगीरनं खरोखरच आपलं नाव सार्थ केलं. त्यानं आपल्या वागणुकीनं आणि कर्तृत्वानं खरोखरच जग जिंकलं. त्याला लहानपणी घरात जे म्हणून हाक मारत असत. जहांगीरनंतर सुनीला आणखी एक मुलगी झाली. तिचं नाव शेदाबेह. यानंतर आर डी आणि सुनी यांना आणखी 2 मुलं झाली. ती म्हणजे दाराब आणि जिमी. सुनी आता 5 अपत्यांची आई झाली होती. जेहच्या बालपणातली बरीचशी वर्ष आपल्या आईसोबत फ्रान्समध्ये गेली, त्यामुळे फ्रेंच ही त्याची मातृभाषा झाली. त्याला फ्रेंच भाषा, फ्रेंच वाङ्मय अतिशय आवडायचं. मुंबईच्या शाळेमधलं इंग्रजी शिक्षण त्याला तेवढं आवडत नव्हतं. शिवाय इंग्रज लोक भारतात भारतीय इतिहास शिकवायचं सोडून त्यांचा इतिहास का शिकवतात याचाही त्याला राग यायचा. जेहचे वडील आर डी व्यापारानिमित्त सतत फिरतीवर असायचे, त्यामुळे या 5 मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी सुनीवर येऊन पडत होती. तिच्या नाजूक प्रकृतीला खूप ताण पडत होता आणि ही जबाबदारी पेलणं तसं कठीणच जात होतं. पुढच्या आणखीन काही भागांमध्ये आता आपण जे आर डींचं अतिशय प्रेरणादायी असं चरित्र पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे यात किया दिलने कहा हो तुम. आजच्या या कार्यक्रमात मी अभिनेता दिलीप कुमार यांच्या सोबतचा एक मस्त किस्सा तुमच्या सोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, दिलीप कुमार यांना एकदा पुणे पोलिसांनी बेड्या ठोकून येरोडा जेलमध्ये स्थानबद्ध केलं होतं आणि रात्रभर त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं. नाही माहिती हा किस्सा, सांगतो. मित्रांनो, हिंदी सिनेमातील महान अभिनेता दिलीप कुमार हे खऱ्या अर्थाने अभिनयाचे विद्यापीठ होते. अभिनयाची एक मोठी इनिंग त्यांनी रुपेरी पडद्यावर खेळली होती. प्रत्येक पिढीतल्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत त्यांनी रुपेरी पडद्यावर मस्त मुकाबला केला होता. मग अशोक कुमार असो, बलराज साहनी असो, प्राण, संजीव कुमार, अमिताभ बच्चन या सर्वांच्या सोबत तोडीस तोड अभिनय करत त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. 2012 साली त्यांचे आत्मचरित्र दिलीप कुमार सबस्टन्स अँड शॅडो प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी रसिकांना अनभिज्ञ असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. मित्रांनो, दिलीप कुमार यांना एकदा पुणे पोलिसांनी जेरबंद करून येरोडा जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. एक रात्र त्यांनी येरोडा जेलमध्ये काढली होती. पण या घटनेचा अभिमान त्यांना आयुष्यभर वाटत होता. काय होता हा किस्सा, सांगतो. मित्रांनो, दिलीप कुमार अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी 40 दशकाच्या प्रारंभी पुण्यात वायुदलाच्या कॅन्टीनमध्ये नोकरी करत होते. त्यापूर्वी दिलीप कुमार आणि त्याचे कुटुंबीय नाशिकला देवळाली कॅम्पमध्ये फळाचा व्यापार करत होते. मोठे कुटुंब असल्यामुळे अर्थातच दिलीप कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे लहानपणापासूनच ते अर्थार्जनासाठी घराच्या बाहेर पडत होते. हा किस्सा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. दिलीपचे उर्दू बोलणे समोरच्या छाप पाडणारे होते. त्यांचे वक्तृत्व खूप चांगले होते याची जाणीव कॅन्टीनमधील त्यांच्या वरिष्ठांना देखील होती. एकदा पुण्याच्या वायुदलातील कॅन्टीनमधील काही अधिकाऱ्यांनी दिलीप कुमार यांना भारतातील स्वातंत्र्य चळवळ यावर आपले विचार मांडायला सांगितले. दिलीप कुमार यांनी त्या पद्धतीने उर्दू प्रचूर हिंदीमध्ये छान विचार मांडले. त्यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विस्तृत आढावा तर घेतलाच, शिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणे किती गरजेचे आहे हे देखील सांगितले. सर्व लष्करी अधिकाऱ्यांना त्यांचे भाषण खूप आवडले आणि सर्वांनी त्याचे खूप कौतुक देखील केले. परंतु दिलीप कुमार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण काही काळच टिकला, कारण काही तासातच ब्रिटिश पोलीस तिथे पोहोचले आणि दिलीप कुमार यांना चक्क हातकड्या ठोकल्या, त्यांना स्थानबद्ध केले आणि त्यांना येरोडा जेलमध्ये पाठवले. ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. दिलीप कुमार यांना हे सर्व नवीनच होते. केले काय आणि झाले काय, काय घडत आहे त्यांना कळलंच नाही. पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांना येरोडा जेलमध्ये आणले. ये और एक गांधीवाला आया आहे असे म्हणत पोलिसांनी त्याला जेलरच्या हवाली केले. आपला उल्लेख गांधीवाला का केला हे देखील त्यांना सुरुवातीला कळलेच नाही. त्यांच्यावरील आरोप बघून तुरुंगातील इतर सत्याग्रहीसोबत दिलीप कुमार यांना ठेवण्यात आले. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरुद्ध महात्मा गांधी यांचा निर्वाणीचा लढा चालू होता. 1942 भारत छोडो आंदोलनाची सुरुवात होती. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरुद्ध आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अनेक गांधीजींचे अनुयायी ब्रिटिशांच्या विरुद्ध नारे देत आंदोलन करत होते. या सर्व सत्याग्रहींना येरोडा जेलमध्ये आणले जात होते. त्या रात्री त्या सर्व सत्याग्रहींनी अन्नत्याग करून जेलमधील जेवणावर बहिष्कार टाकला. हे पाहून दिलीप कुमार यांनी देखील मी आज रात्री अन्न ग्रहण करणार नाही असे सांगितले. या येरोडा जेलमध्ये त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल हे देखील आहेत आणि त्यांनी देखील उपोषण चालू ठेवले आहे असे त्यांना कळले. अवघ्या विशीतील दिलीप कुमार यांना या सर्व प्रकाराने खूप आनंद झाला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपला छोटा का होईना पण वाटा आहे याचे त्यांना समाधान वाटले. रात्री जेवण न केल्यामुळे दिलीप कुमार यांना अजिबात झोप लागली नाही. पण इतर सत्याग्रहींच्या सोबत त्यांनी संवाद साधला आणि देश आता आझादीच्या उंबरठ्यावर आहे याची सुखद
जाणीव त्यांना झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिलीप कुमार काम करीत असलेल्या वायुदलाच्या कॅन्टीनमधील एक मेजर त्यांना सोडवण्यासाठी जेलमध्ये पोहोचले. त्यांनी दिलीप कुमार यांना जेलमधून बाहेर काढले. एक रात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या सोबत जेलमध्ये काढल्यामुळे दिलीप कुमारची लोकप्रियता एका रात्रीत प्रचंड वाढली. कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर सर्वांनी त्याला घोळका करून दिलीप कुमार यांच्याशी संवाद साधला. अनपेक्षितपणे एका रात्रीत दिलीप कुमार सगळ्यांचे हिरो बनले. मित्रांनो, हा किस्सा दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अगदी विस्ताराने लिहिलेला आहे. हा किस्सा खास मी तुमच्यासाठी दिलीप कुमारचा सिनेमाच्या बाहेरचा एक किस्सा, पण कलाकारांच्या आयुष्यात कसे प्रसंग येत असतात हे सांगण्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर केला. हा कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर यांच्याप्रमाणेच रेडिओवर लागणाऱ्या गाण्यांमधून आपलं मनोरंजन करत आवाजातील श्रेष्ठत्व सिद्ध करणारं आणखी एक नाव म्हणजे अपर्णा मयेकर. आज आपण पाहणार आहोत गुरुनाथ शेणाई यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, ला जऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही, ला जऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही, मी लाज लाजुनी लालच झाले बाई, मी लाज लाजुनी लालच झाले बाई. इतके दिवस तिच्यावर मूकपणे प्रेम करणाऱ्या युवकाने आज त्याच्या मनातली गोष्ट तिच्यासमोर उघड केली आहे. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमभावना कळत होत्या, पण त्याबद्दल बोलायला आजवर तिचं मन कधीच धजावलं नाही. आजही दोघे एकमेकांना भेटले. बराच वेळ तो गप्प होता आणि ती एका कळीभोवती बिरबळणाऱ्या भ्रमराकडे टक लावून पाहत असतानाच ती संधी साधून तिला आपल्या मिठीत घेऊन त्याने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं. आणि त्या क्षणी कळीभोवती गिरट्या घालणारा भ्रमरही कळीला माझं तुझ्यावर प्रेम आहे असंच काहीसं सांगत असावा असं तिला वाटलं. आणि मग ती स्वतःशीच लाजली. जे सांगू नये ते सांगितले पदराने, मी अमृत घेता तुझ्यातले अदराने. जे सांगू नये ते सांगितले पदराने, मी अमृत घेता तुझ्यातले अदराने. गात्रात अनामिक स्वरझंकारत राही, मी लाज लाजुनी लालच झाले बाई. पहिल्या वेळेस साडी नेसून झाल्यावर जेव्हा मी खांद्यावर पदर घेऊन पिनअप केलं, तेव्हाच त्या पदराने हळूहळू कळीचं फुलात रूपांतर होत असल्याची जाणीव पहिल्यांदा करून दिली. कुणाशी तरी गप्पा माराव्यात, आपल्या मनातलं ओळखणारं माणूस नेहमी आपल्या जवळ असावं असं काहीतरी त्यावेळेस मनात येत असे. त्यानंतर आपण एकमेकांना भेटत राहिलो. तुझा विचार मनात आला की मला उगीचच लाजल्यासारखं होत असे. तू साडीत खूप सुंदर दिसतेस असं एकदा कधीतरी तू म्हणालास. आणि मग मी जसजशी साडी नेसू लागले तसतसा खांद्यावरचा पदर स्त्रीनं कसं असायला हवं, कसं दिसायला हवं, कसं वागायला हवं याचे धडे मला रोजच देत गेला. तू मला मिठीत घेऊन काहीतरी माझ्या कानात सांगतो आहेस असं स्वप्न मला अलीकडे रोज पडायचं. आज तू मला तुझ्या मिठीत घेतल्यावर अचानक ते स्वप्न सत्यात साकारलं आणि तुझ्या प्रेमाला प्रतिसाद देत मीही तुझ्या ओठांवर ओठ टेकवले. तुझ्या ओठातलं अमृत प्राशन केल्यानंतर तुझ्या प्रेमाची सतार माझ्या मनाच्या प्रीतीच्या तारा छेडते आहे, ज्यामधून आय लव यू, आय लव यू हे तुझे शब्द मला ऐकू येत आहेत. तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी, मी तुझाच आहे तू माझी फुलराणी. तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी, मी तुझाच आहे तू माझी फुलराणी. वाटते तुझ्या विण अर्थ जीवना नाही, मी लाज लाजुनी लालच झाले बाई, मी लाज लाजुनी लालच झाले बाई. तू मला जवळ घेऊन तुझ्या आश्वासक शब्दात भावी जीवनाची स्वप्न माझ्या डोळ्यासमोर रंगवलीस. राणी, मी केवळ आणि केवळ तुझाच आहे. माझ्या खांद्यावर ज्या विश्वासाने तू मान ठेवली आहेस त्या खांद्याचा भक्कम आधार कायम तुझ्या पाठीशी राहील. या तुझ्या आश्वासक बोलण्याने माझं मन जपणारा, आपल्या आयुष्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आज मला तुझ्या रूपाने मिळाला. आणि तुझी संगत लाभली तरच या आयुष्याला काही अर्थ प्राप्त होईल याची माझ्या मनाला खात्री पटली. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यातील तरुणीच्या मनातील आनंदी भावना अपर्णा मयेकर यांनी आपल्या आवाजातून व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह श्री मिलिंद वझलवार सर. आपणास ठाऊक असेल योगाभ्यासी मंडळाची स्थापना जनार्दन स्वामींनी केली होती ती 1951 साली आणि आता 2025 75 वर्ष होत आहेत. म्हणजे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचा अमृत महोत्सव आहे हे वर्ष. हे अमृत महोत्सवी असल्यामुळे निन्याय उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. एक सुंदर राष्ट्र निर्माण व्हावं या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. काय काय योजना आहेत, काय काय उपक्रम आहेत आपण समजून घेऊया. नुकताच 18 जानेवारीला एक मोठा उपक्रम झाला होता नागपूरच्या स्टेडियमवर. 105 शाळांनी सहभाग घेऊन सांघिक योग, सगळ्यांनी मिळून योगासनं केली होती आणि इतका मोठा उपक्रम त्यांनी घडवून आणला. आपल्या शिक्षकांतर्फे शाळांमध्ये जाऊन त्यांनी सगळ्यांना ट्रेनिंग दिलं होतं आणि आता सूर्य नमस्काराचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे. आपण समजून घेऊया याबद्दल मिलिंद वझलवार सरांकडून. नमस्कार वझलवार सर, स्वागत आहे.
1: नमस्कार मेघनाताई, खूप आनंद वाटतो आहे तुमच्या चॅनलवर येऊन आणि तुमच्याशी गप्पा मारताना. खूप खूप धन्यवाद.
0: हो ना, तुम्ही इतके चांगले उपक्रम करताय खरंच. म्हणजे हे सगळं आवश्यकच आहे राष्ट्र निर्मितीसाठी. एक उत्तम राष्ट्र आणि ही सगळी मंडळी सशक्त होतील. केवळ अभ्यासाचे पाठ्यपुस्तक पाठीवर नेणारी मंडळी नाही होणार, ही ओझेबाबू मंडळी नाही होणार, तर एकदम छानपैकी आपल्या खांद्यावर राष्ट्र नेऊ शकतील अशी मंडळी होतील. आता मला सांगा जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाबद्दल थोडीशी आपण कल्पना देऊया श्रोत्यांना आणि मग उपक्रमाबद्दल सांगूया. चालेल ना?
1: अगदी चालेल.
0: तर तुम्ही
1: जनार्दन स्वामी सांगू का?
0: हो तुम्हीच सांगा.
1: जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची स्थापना परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज या संन्यासी 1951 साली केली. प्रत्येकाच्या जीवनात समाधान, सुख आणि निरोगत्व ही दुर्लभ मिळवून नरासा नारायण करणे या उद्देशाने योग शिकवणे आणि योग हे निःशुल्क, कोणतंही चार्जेस न लावता, काही शुल्क न घेता अशा प्रकारे शिकवायचं असं व्रत त्यांनी घेतलं आणि ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या रक्तात भिनवलं. त्याच्यामुळे गेले 75 वर्ष झाले निःशुल्क योग प्रचाराचं कार्य समाज धारणेसाठी, समाजात उत्तम नागरिक, आदर्श नागरिक तयार करण्याच्या दृष्टीने, त्या नागरिकाच्या जीवनात समाधान, सुख आणि निरोगत्व प्राप्त करून नराचा नारायण करण्याच्या उद्देशाने योगाभ्यासी मंडळ कार्य करत असते.
0: खूपच छान, खूप छान. मला वाटतं आता 18 जानेवारीला जी मोठी इव्हेंट झाली त्याबद्दल सांगूया की अनेक शाळांमध्ये आपले शिक्षक गेले होते आणि त्यांनी टोपी दिलं आणि मग अनेक, मला वाटतं किती, 105 शाळा वगैरे एकत्र आल्या ना?
1: एकंदर 150 शाळांमध्ये आमचे 300 वरती शिक्षकांनी प्रचार केला. 3 ते 4 महिने त्यांनी जाऊन तिथे ट्रेनिंग दिलं आणि सांघिक रूपात एकेका शाळेने 100-200 विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन करून शालेय योगासनांचं प्रात्यक्षिक केलं होतं.
0: बरं.
1: आणि या प्रात्यक्षिकाला साधारणपणे 105 शाळांनी, शेवटी काही 150 मधले काही गळल्या शाळा, काही येऊ नाही शकल्या, त्यांच्यासाठी आपल्याला बसेसची व्यवस्था वगैरे करता नाही आली, तर एकंदर 105 शाळांनी भाग घेतला आणि सुमारे 15,000 वरती विद्यार्थी, त्यांचे पालक शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक हे यशवंत स्टेडियम नावाच्या नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या स्टेडियम मध्ये हे 15,000 विद्यार्थी आपण एकत्रित करू शकलो आणि त्यांच्या मनात योगाविषयी प्रेम आणि या योगाच्या प्रेमातून त्यांचे साहस, त्यांचं धैर्य, त्यांचा संयम, त्यांची एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो याचा खरंच सार्थ अभिमान आहे योगाभ्यासी मंडळाला.
0: वा वा. म्हणजे तुम्ही म्हणता की स्टेडियम मध्ये 15,000 विद्यार्थी एका वेळी एकच योगासन असे करत डेमॉन्स्ट्रेट करत होते, बरोबर?
1: अगदी बरोबर. कारण एक आपण काय केलं होतं की सध्या ऑडिओ व्हिज्युअलचा परिणाम लक्षात घेता, त्यांचं व्यापकता लक्षात घेता, आपण एक 35 मिनिटाची एक ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम बनवला होता. तो शाळांकडनं आपण त्याचं ट्रेनिंग दिलं आणि म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम करत त्या रिदमवर एक आमचं गीत आहे, म्हणजे योगाभ्यासी मंडळाचं मानव जन्मामध्ये नराचा होड्या नारायण कराहो नियमित योगासन याच्या तालबद्ध सूरबद्ध अशा या गाण्यावर त्यांनी योगासनं केली होती. तर साधारणपणे 45 मिनिटांचा योगासनांचा हा कार्यक्रम अतिशय भव्य आणि अगदी मनाला समाधान देणारा होता.
0: म्हणजे शाळांनी सुद्धा सहकार्य खूप केलं असेल नाही का या उपक्रमासाठी?
1: खूप केलं. शाळा आमच्या 300 शिक्षकांबरोबर शाळांचे सुद्धा 2-3 शिक्षक हे गेले 3 महिने सातत्याने मेहनत करत होते.
0: विद्यार्थ्यांचा
1: परिणाम असा झाला आहे की अनेक शाळातून म्हणजे आता अनेक शाळातून की आमच्याकडे रेग्युलर तुम्ही 1 आठवड्यातून 2 दिवस येत जा आणि आमच्या मुलांना योगाचे संस्कार करत जा अशी मागणी निर्माण केलेली आहे. ही आमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी.
0: या सगळ्या शाळा नागपुरातील होत्या बरोबर?
1: हा फक्त नागपुरातल्या शाळा.
0: म्हणजे इतर शहरांमध्ये ही हे लोण पसरेलच की इतकं चांगले उपक्रम आहेत तर आपल्या मुलांनाही असे म्हणतीलच
1: नाही. आता विदर्भातल्या यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात सुद्धा ह्या कार्यक्रमाची भव्यता पाहता या दोन्ही यवतमाळ आणि चंद्रपूर इथूनही मागणी आलेली आहे की आम्ही आयोजित करतो तुम्ही मार्गदर्शन करा. आणि बहुतेक पुढच्या वर्षी या अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्त साधून आपण या दोन जिल्ह्यात भंडारा या 3 जिल्ह्यात भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ आपण हा सांघिक शालेय योगासनांचा कार्यक्रम नक्की घेऊ.
0: वा वा वा. पण मग आता या सगळ्या गोष्टींसाठी खर्च सुद्धा खूप आला असेल त्यासाठी कोणी
1: याच्यासाठी माननीय नितीनजी गडकरी आपले केंद्रीय परिवहन मंत्री यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे यांच्या ज्या मातोश्री होत्या स्वर्गीय भानुताई गडकरी या योगाभ्यासी मंडळाच्या स्वामीजींच्या काळात म्हणजे 1951 ते 1960 या दरम्यान त्या मुख्य शिक्षिका होत्या. महिलांसाठी योग शिकवत त्यांनी अनेक वर्ग घेतले होते. आम्ही त्यांच्या स्मृतीसाठी हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. आणि मग बाकीची जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेत आम्हाला गडकरी कुटुंबाकडनं म्हणजे सौभाग्यवती कांचनताई गडकरी नितीनजी गडकरी त्यांचे मुलं यांचं खूप सहकार्य मिळतंय.
0: छान. म्हणजे नागपूरने हा खूप चांगला एक आदर्श घालून दिला इतर शहरांसाठी विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीत. आता मला सांगा की आता आपल्या या मंडळाला 75 वर्ष होत आहेत आणि 2025 साल हे तुमचं अमृत महोत्सव आहे. मग आता काय सुरुवात केली आहे तुम्ही उपक्रम करायला?
1: आता प्रत्येक कार्यक्रम हा अमृत महोत्सवी कार्यक्रम म्हणून तर भव्यताच प्राप्त व्हावी एकाने आमचा दिल वाढला किंवा आमचं साहस वाढलाय
0: बरं
1: आमचं मनोबल वाढलाय किंवा एक कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो. पहिला जानेवारी महिन्यातला जानेवारीला हा कार्यक्रम झाला होता त्याच्यात 135 मुख्य पारितोषक आणि 110 उपपरितोषक त्याच्यामध्ये अंध विद्यालय मुक विद्यालय विकलांग विद्यालय सुद्धा भाग घेतला होता.
0: अरे वा.
1: तर त्यांना आम्ही जनरल कॅटेगरीमध्ये न ठेवता त्यांना काही विशेष बक्षीस दिली होती. सुमारे 50 बक्षीस आपण यावेळेला ट्रॉफीज मुख्यालया या आपण दिलेल्या आहेत.
0: अच्छा.
1: आणि आता हा कार्यक्रमातून आमची हिंमत वाढल्यामुळे किंवा आमचं क्षमता आमच्या थोडीशी लक्षात आल्यामुळे आता येत्या काळात रथसप्तमीचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. रथसप्तमी सूर्योपासनेचा दिवस समजला जातो.
0: बरोबर. सूर्योपासने
1: बल शक्ती उत्साह प्रेरणा आणि सृजन शक्ती यांना चालना देणारी अशी ही सूर्योपासना असते.
0: अगदी बरोबर.
1: म्हणून आता जो 4 तारखेला रथसप्तमी आहे या 4 तारखेच्या रथसप्तमीच्या दिवशी किमान 1000 लोकांना एकत्रित करून सूर्यनमस्कार उपासना आणि सूर्याला अर्घ्य देत उगवत्या सूर्याला म्हणजे 5:45 नागपूरला त्या दिवशी सूर्योदय आहे. तर साधारणपणे त्यावेळेला सूर्योदयच्या वेळेला 1000 साधक एकत्रित येतील. त्यापैकी 144 साधक 144 सूर्यनमस्कार करतील. त्याचा अभ्यास गेले 3 महिने झाले चालू आहे. 12 पासून सुरुवात करून सलगपणे न थांबता न विश्रांती करता आणि समंत सूर्यनमस्कार मंत्रासह
0: बर
1: आणि बाकीचे जे 700-800 साधक आहेत ते 12 सूर्यनमस्कार. आता अतिवृद्ध जे आहेत एक सूर्यनमस्कार किंवा तीन सूर्यनमस्कार आपापल्या क्षमतेप्रमाणे करतील, पण 144 लोक 144 आणि बाकीचे 700-800 जे साधक आहेत ते 12 कमी किमान 12 सूर्यनमस्कार करतील आणि बलोपासना तेजोपासना करतील.
0: प्रॉब्लेम आहे, कल्पना सुद्धा नाही करू शकत आम्ही 144 सूर्यनमस्कार सलगपणे करणे. आणि तो
1: सहज करतात, सहज करतात बरं, ह्याच्यात म्हणजे तरुणच करतात असं नाही आहे. 70-75 वर्षाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक सुद्धा अगदी उत्साहाने या सूर्यनमस्काराच्या 144 सूर्यनमस्कार करतात दरवर्षी करतात.
0: बघायला आलं पाहिजे हे.
1: हो हो हो, अगदी अगदी अवश्य या.
0: आता हे 4 फेब्रुवारीच आहे का?
1: हा, 4 फेब्रुवारीला आहे असं सप्तमी आणि जनरली हा कार्यक्रम सप्तमीच्या दिवशी देतो.
0: हा, म्हणजे ही मुलाखत जेव्हा श्रोते ऐकतील तेव्हा तर झालेली असणार
1: आहे.
0: परंतु तरी पण त्याचा सांगू शकतो आपण की काय काय तुम्ही तयारी करताय त्याच्यासाठी सांगा.
1: त्याच्यासाठी आमच्या एकंदर योगाभ्यास मंडळाच्या 100 शाखा नागपुरात आहेत आणि इतर शाखा ज्या आहेत त्या प्रत्येक गावी, अमरावतीला आहे, यवतमाळला आहे, चंद्रपूरला आहे, भंडारा विदर्भातल्या सगळ्या शहरांमध्ये आहे, तसंच औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, सांगली, मुंबई इथेही शाखा आहेत. तर या शाखाद्वारे त्यांचा त्या कारण ते इतक्या दूर येऊ शकत नाही, तर त्याच दिवशी त्याच सोहळ्यात ते त्यांचा लोकल कार्यक्रम 100-150 साधक एकत्र जमून, म्हणजे जर एकंदर संख्या केली तर 10,000 वरती जाईल. आपले काही विद्यार्थी लहानपणी इथे शिकून म्हणजे 10वी-12वी पर्यंत इथे शिकले, मग उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले आणि उच्च शिक्षित होऊन आज फॉरेनला गेलेले आहेत, तिथे त्यांचे व्हिडिओ येतात की आम्ही इथे रथसप्तमीचा कार्यक्रम साजरा केला. समजा कॅनडामध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, त्यांचे आम्हाला येतात की आम्ही 25 आमच्या सहकाऱ्यांसोबत इथे सूर्यनमस्कार केलेले आहेत.
0: खरंच छान.
1: तर असं जर केलं तर 10,000 लोक आपले योगाभ्यास मंडळाच्या बॅनर खाली 10,000 जवळपास लोक रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार करतात किमान 12.
0: हो ना. मला सांगा हे 144 सूर्यनमस्कार घालायला म्हणजे किती वेळ लागतो हो एकंदर?
1: आजच त्याच म्हणजे काल आणि आज 1-2-3 या 3 दिवसात आम्ही पहिले क्लास घेतल्यात. तर साधारणपणे 1 तास लागतोय.
0: काय काय?
1: 144 एका तासात 144 सूर्यनमस्कार करतात.
0: पूर्ण 1 तास ते सूर्यनमस्कार
1: पूर्ण 1 तास सूर्यनमस्कार करत असतात. त्याच्यानंतर जितके सहभागी झाले त्यांच्यासाठी सध्या पौषाचा महिना असल्यामुळे तिळगुळाचा लाडू आणि दूध असा प्रसाद आम्ही देतो योगाभ्यास मंडळाकडनं.
0: आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात तरुण एखादा 16 वर्षाचा असेल आणि सगळ्यात वयस्कर माणूस किती वर्षाचा आहे?
1: 86.
0: अरे बापरे.
1: आमचे गुरुजी सुद्धा 12 सूर्यनमस्कार करतात. 144 80 घरातले 8-10 जण आहेत. ऍव्हरेज एज जर आपण काढलं तर ऍव्हरेज एज 55-60 150-200 साधकांचा ऍव्हरेज एज 57-60 हेच येईल.
0: छान छान. आता सूर्यनमस्कार या म्हणजे योगासनाने आपल्या शरीराला काय काय फायदा होतो ते आपण त्या निमित्ताने सांगू द्या लोकांना.
1: शरीर, मन आणि बुद्धी, त्याचप्रमाणे काया, वाचा, मनसा या तिघांनाही फायदा करणारा पारंपरिक व्यायाम पद्धती म्हणजे सूर्यनमस्कार. अगदी प्रभू रामचंद्रांपासून तर रामदास स्वामींच्या काळात विशेष सूर्यनमस्काराचं महत्व लोकांना पटवण्यात आलेलं आहे, वारंवार पटवण्यात आलं आहे. सूर्यनमस्काराने शरीर बळकट तर होतेच पण मनाला उभारी येते. मनाची मरगळ नाही शिवून मनातला आलस्य किंवा मनाचे जे दोष आहेत, विकार आहेत, ते दूर होतात. वाणी समंत्र सूर्यनमस्कार केल्यामुळे वाणी शुद्ध होते.
0: बरोबर.
1: आणि वाणी शुद्ध झाल्याप्रमाणेच बुद्धीला सुद्धा प्रेरणा मिळून सृजन शक्ती करणारी बुद्धी म्हणजे क्रिएटिव्ह माइंड तयार होत. म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि हे करता करता आत्म्यावर संस्कार होतात. आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर की शरीर, मन आणि बुद्धी यांना जर व्यवस्थित व्यायाम, एक सुसंघटित व्यायाम झाला तर त्याचा नीट परिणाम आत्म्यावर होतो आणि नराचा नारायण होण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते.
0: हो, आणि असं आहे की सूर्य हा आपल्याला दिसतो, म्हणजे हा दिसणारा देव आहे आणि सूर्य काही देतोच आपल्याला, म्हणजे त्याला देव मानायचंच आपण, कारण आपलं सगळं त्याच्यावर अवलंबून आहे, तोच देतो सगळं काही. आणि याच्यामुळे एवढे फायदे सुद्धा होतात. इतर देवांना आपण विचार करतो पण ते दिसत नाहीत आपल्याला, राम कृष्ण सीता हे दिसत नाहीत.
1: अगदी अगदी अगदी, त्यांच्या पाहतो ते मूर्ती पाहतो, इथे प्रत्यक्ष सूर्यनारायणाला आपण बघू शकतो, त्याची ऊर्जा त्याची शक्ती याचा प्रत्यंतर घेऊ शकतो आपण. आणि समर्थ रामदास स्वामींची उक्ती आहे की म्हणती त्याला देव पण म्हणती आधी काहीतरी देव, या भावनेने आपण उपासना करत असतो. आठवडीचे लोक निरपेक्ष भावनेने उपासना करत नाही, निरपेक्ष भावनेने उपासना करत असल्यामुळे आपल्याला काहीतरी देणारा देव समोर दिसतो आहे तर त्याची उपासना करावी.
0: बरोबर,
1: म्हणून याला पारंपरिक व्यायाम पद्धती म्हणतात. आणि जनार्दन स्वामी म्हणजे जे आमच्या योगाभ्यास मंडळाचे संस्थापक संन्यासी होते, त्यांनी काय केलं की त्यांनी हा आदर्श व्यायाम पद्धतीला 12 आसनांमध्ये विभाजित केलं. म्हणजे पहिले सूर्याचं आवाहन करायचं, सूर्याचा मंत्र ध्यानाचा मंत्र म्हणायचा आणि मग ओम राम मिताय ओम भीम असं बीज मंत्रासकट मंत्रोच्चार करायचा आणि एकेका मंत्राबरोबर 12 आसनांचं आवर्तन असलेलं सूर्यनमस्काराचा एक सूर्यनमस्कार करायचा. याच्यात जनार्दन स्वामींनी अजून एक केलं की दर 4 आसनांनंतर भुजानुवासन हे नावाचे एक आसन इंट्रोड्यूस केलंय. पारंपरिक सूर्यनमस्कार 10 अंकाचा आहे किंवा 10 आसनांचा आहे, पण त्यात भुजानुवासन हे असं आराम म्हणजे केल्यामुळे तिथे थोडासा विश्राम मिळतो. 4 आसनं करायचीत म्हणजे ऊर्ध्व नमस्कारासन, हस्तपादासन, दक्षिणपाद प्रसरणासन, द्विपाद प्रसरणासन, ही 4 आसनं झाली की त्याच्यानंतर भुजानवासन नावाचं एक आरामदायी आसन आहे. त्याच्यात रिलॅक्सेशन होतं, श्वास प्रश्वासाची वाढलेली गती नॉर्मल होते, सर्क्युलेशन जे ब्लड सर्क्युलेशन वाढलं असतं तेही नॉर्मल होते आणि त्याच्यामुळे पुन्हा नवीन उमेद निर्माण होते. पुन्हा 4 आसनं करायची आहेत, साष्टांग प्रणिपातासन, भुजंगासन, भूधरासन आणि मग पुन्हा भुजानवासन करायचं.
0: म्हणजे
1: रिलॅक्सेशन केल्यामुळे लहान मुलं ते वयोवृद्ध रोगी सुद्धा म्हणजे इव्हन ज्यांना आजार आहेत आणि आजारामुळे थकवा आहे असे सुद्धा अगदी आरामाने हे सूर्यनमस्काराचा व्यायाम करू शकतात.
0: म्हणून ते सूर्यनमस्कार
1: ही स्वामीजी
0: साखळी तयार करता येते कारण की आणि मग परत ऊर्जा मिळते आणि मग परत तुम्ही दुसरं करू शकता असे तुम्ही.
1: म्हणजे श्वास प्रश्वास वाढलेला कमी होतो, रक्ताभिसरण जे वाढलेलं आहे ते कमी होते, ब्लड सर्क्युलेशन त्याच्यामुळे परत नवीन उमेद आणि नवीन जोश शरीरात निर्माण होतो, थकवा दूर होतो आणि थकवा दूर झाला की त्याच्यामध्ये 144 करू शकतात आमचे अनेक लोक.
0: बरोबर, तुमच्याशी बोलताना माझ्या मनात एक विचार यायला लागला की आपण एरवी देवळात जातो, घंटा वाजवतो, तिथे काय ते अंगावर जातो वगैरे, हे उपचार म्हणजे काय काय करतो आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण करतो, तर प्रत्येक गावात एक सूर्याचं मंदिर असायला पाहिजे आणि तिथे जाऊन लोकांनी सूर्यनमस्कारच घालायचा. सूर्यनमस्कार हा आपल्या संस्कारातच असला पाहिजे, जर त्याने एवढे फायदे होतात तर का नाही करायचं, नाही का?
1: त्याच्यात मी एक तुम्हाला उदाहरण देतो की नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा कोणाची करायची की जो देव दिसत नाही, इथे साक्षात सूर्यनारायण तुम्हाला रोज सकाळी उदित झाल्यावर पहाटे दिसतोच की
0: हो,
1: तेच म्हणजे ही अख्खी पृथ्वी सूर्याचंच मंदिर आहे. प्रत्येकाच्या घरी सूर्य येतो म्हणजे असं नाही की आपल्याला मंदिरात जावं लागते,
0: पण तो पहाटे
1: सूर्यनारायण आपल्या घरी येतो, आपल्या ज्या मंदिरात आपण श्रद्धेपूर्वक जात असतो तिथे येतो, आमच्या जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळासारख्या आश्रमात सुद्धा येतो, इव्हन रस्त्यावर सुद्धा येतो,
0: म्हणजे
1: मैदानात येतो.
0: पहाटे जाऊन आपल्याला सूर्यनमस्कार घालता येईल.
1: बस पहाट पाहिजे, पहाटेची वेळ साधायची त्या सूर्याला उदित होणाऱ्या सूर्यनारायणाला कृतज्ञता म्हणून आणि आपलं भलं करावं. माणूस स्वार्थी आहे आजकाल, आपलं भलं करावं म्हणून त्याची प्रार्थना करावी आणि त्याला नमस्कार घालावेत.
0: बरोबर,
1: आणि शरीर मन बुद्धी यांना बळकट करावं.
0: छान, एक नवी पिढी अशी सशक्त पिढी तयार होईल. अशी तयार होईल की मग आमच्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. अशी जर आम्हाला तयार करायची आहे तर ही त्याची सुरुवात आहे. ही तुम्ही सुरुवात
1: सोपा मार्ग आहे. नुसतं शरीर बळकट असून चालत नाही,
0: बुद्धी पण पाहिजे.
1: मन नुसतं मजबूत असून चालत नाही, तर शरीर मन आणि बुद्धी, बुद्धी शुद्ध पाहिजे, मन सक्षम संयमी पाहिजे आणि शरीर बलदंड पाहिजे. हे जर तिघांचं कॉम्बिनेशन जमलं तर आदर्श नागरिक, आदर्श राष्ट्रपुरुष, आदर्श नेता तयार होईल.
0: वा खूप छान. तर मग आता हे 4 तारखेसाठी म्हणजे लगेचच आता तुमचे होणारे ही इव्हेंट सुरू होणारच आहे, त्यासाठी खूप शुभेच्छा. इथून सर्व मुलांसाठी मनातून शुभेच्छा पाठवून देते. सर्व
1: खूप खूप धन्यवाद.
0: मुलं, मोठी माणसं, स्त्रिया पण असतील ना याच्यामध्ये, अनेक स्त्रिया पण करतात.
1: स्त्रिया पण आहेत, स्त्रिया तर आहेच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो, एकंदर पाहिलं तर आम्ही पुरुषांनी मान खाली घालावी, कारण 70% महिलांचा सहभाग असतो, 30% पुरुष असतात. म्हणजे 30% पुरुष आणि एक आहे, कुटुंबातली जर गृहिणी सक्षम झाली ना तर अख्खं कुटुंब सक्षम होते. म्हणजे ती आपल्या नवऱ्यालाही वळणावर लावते, ती आपल्या मुलांनाही लावते, सोनांनाही लावते, नातवंडांनाही लावते. त्यामुळे महिलांचा सहभाग आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. आमच्या 100 शाखांपैकी 60 शाखा केवळ महिलांसाठी आहेत, दुर्गाबाई मंडळाच्या. हो, तिथे एकही पुरुष नाही आहे. काही शाखा कौटुंबिक आहेत, म्हणजे नवरा बायको मुलांसकट योगासन करायला येतात नेहमी. आणि उरलेल्या 10-15% शाखा या पुरुषांच्या आहेत. त्यामुळे महिलांचा रोल आजच्या आमच्या दुर्गाबाई मंडळ कार्यात अमूल्य असं योगदान आहे.
0: बरं,
1: म्हणून आम्ही नेहमी बोलतो, या देवी शक्ती रूपेण संस्थेचा नमस्ते सई नमो नमा.
0: आता म्हणजे आता या मंत्राला घेऊनच आम्ही पुढे जातो. आणि आमची ही मुलाखत जरी संपली असली तरी तुम्ही ही सगळं म्हणजे हा उपक्रम झाल्यानंतर त्याचं वर्णन सांगायला पुन्हा रेडिओ मध्ये या. आणि मग कोणी भाग घेतला, किती जणांनी भाग घेतला, कसे केले, काय फायदा झाला, त्याचा परिणाम काय झाला समाजावर, इतर शहरांनी सहभाग दर्शवला का, म्हणजे इच्छा दर्शवली का, हे सगळं पुन्हा यावं अशी माझी विनंती आहे.
1: अगदी अगदी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोठं सरकारला प्रोत्साहन देणारा कार्य तुम्ही केला, म्हणजे आमच्या सगळ्यांचा, जिथे आम्ही स्वतः प्रसिद्धी प्रमुख आहोत, आम्ही काही जाऊन कुठेही देत नाही किंवा काही नाही, पण आम्हाला शोधून आमचा इंटरव्ह्यू घेतला. खूप खूप धन्यवाद योगाभ्यासी मंडळातर्फे. तुमचं खूप आभार आहे.
0: धन्यवाद सर, ते आपले आभारी आहे.
1: धन्यवाद.

सजना सजना ओ सजना।

निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 219 दशक 17 समास 3 श्रवण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे, तो विदेह झाला पाहिजे असं मी असेच पुरणही त्याला होता कामा नये। अशा तऱ्हेने जो देहातीत होऊन राहतो तोच साधू धन्य होय। विचाराद्वारे वरच्या दिशेला जातात त्याला ऊर्ध्वगती मिळते, इतर सगळ्यांना सर्वसामान्य ज्ञानामुळे अधोगती मिळते। पदार्थ चांगले दिसतात पण ते सगळे नष्ट होतात, त्याप्रमाणे लोक तत्वभ्रष्ट होतात। त्यामुळे पदार्थ ज्ञान नाना लोकांचं अनुमान हे सगळं सोडून निरंजन शोधत जायला पाहिजे। अष्टांग योग पिंड ज्ञान त्याच्यापेक्षा थोर तत्वज्ञान आहे, त्यापेक्षाही थोर आत्मज्ञान आहे ते पाहिलं पाहिजे। मूळ मायेच्या शेवटी हरि संकल्प मुळावर उठतो, उपासनेच्या योगाने तिथे मिठी घातली पाहिजे, मग त्याच्या पलीकडे निखळ ब्रह्म निर्गुण ब्रह्म हे सापडतात। निर्मळ निश्चय अशी त्याची गगनासारखी खूण आहे। ब्रह्म इथून तिथवर दाटलं, प्राणीमात्रांना चिकटलं, सर्वत्र व्यापून आहे। त्याच्यासारखं दुसरं थोर काही नाही। त्याचा सूक्ष्माहून सूक्ष्म विचार करायला हवा। पिंड ब्रह्मांडाचा संहार केल्यावर मग ते समजतं, किंवा पिंड ब्रह्मांड असल्यावर विवेक प्रलय पाहिला तर शाश्वत कोण हे तत्वतः समजायला लागतं। तत्वाचा निर्णय करून सारासार निवडा आणि मग सावधपणे सुखे नैव ग्रंथ सोडा, असं सांगून समर्थ जणू कल्याणाची ग्वाही देतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। समास 4 अनुमान निरसन नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। अनेक लोकांनी वक्त्याला उपाय विचारल्यावर त्रास मानून घेऊ नये। बोलता बोलता विषयाची संगती

सोडू नये. श्रोत्याने शंका घेतली तिचं तात्काळ निरसन केलं पाहिजे. स्वतःच्या गोष्टीने गोष्टी सांगत राहाव्या असं होऊ नये. पुढचं धरायचं, मागचं विसरायचं, मागचं धरायचं, पुढचं विसरायचं, असं ठाई ठाई सापडत राहायचं. कोणाराच गटंगाय खातो आणि मग लोकांना बाहेर काढायला पाहतो असं ठाईठाई दिसतं. आपणच एकदा संहार आणि एकदा सर्व अर्थपूर्ण असं सांगत सुटलो तो श्रोत्यांचा निश्चय कसा होणार? म्हणून दुस्तर मायेचा पार सोडला पाहिजे. जे जे सूक्ष्मतत्व घ्यावं त्याचं रूप श्रोत्यांच्या मनावर बिंबवून टाकावं, तरच त्याने स्वतःला वक्ता आणि विचारवंत म्हणून घ्यावं. ब्रह्म कसं, मूळ माया कशी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कशी, षडगुणेश्वराची गुणसाम्याची स्थिती कशी आहे, अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार, त्यानंतर गुणक्षोभिणी, नंतर त्रिगुण कसे आहेत, पूर्वपक्ष कुठून कुठपर्यंत आहे, वाच्यांश आणि लक्ष्यांश यांचे प्रकार कोणते आहेत, अशा प्रकारे नाना सूक्ष्म विचार करतो तो साधू धन्य आहे. जास्ती पाल्हा वाढवत नाही, बोललेलं पुन्हा बोलवत नाही, वाणीला मौड पडतं ते ब्रह्म. त्याद्वारे तो अनुमान सोडायला लावतो. क्षणात विमळ ब्रह्म, क्षणात सर्व ब्रह्म म्हणतो, क्षणात द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म म्हणतो. निश्चल ते चंचल झालं, चंचल तेच केवळ ब्रह्म. नाना प्रसंगी खळखळ करून निवाडा करीत नाही, चळणार आणि निश्चल सर्व केवळ चैतन्याचं रूप निश्चितपणे वेगळं, मात्र ते केवळ चैतन्यच असतं. लोकांना उगाच काहीतरी सांगायचं, ते लोकांच्या मनाला कसं पटेल? नाना निश्चय नाना गोंधळ वाढत जातात. भ्रमाला परब्रह्म म्हणतो, परब्रह्माला भ्रम म्हणतो आणि बग ज्ञानाचा संभ्रम असा बोलून दाखवतो. शास्त्रांचं दडपण सांगतो, अनुभव नसतानाही निरूपण करतो. त्याला विचारायला गेलं की त्याला अत्यंत क्षीण वाटतो. बिदागीची अपेक्षा असलेला, धन पाहिजे असलेला तो बापडा काय बोलेल? सारा साराचा निवाडा करता आला पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करतो पण त्याचा गुण काहीच येत नाही. प्रचिती नसेल तर काय ज्ञान मिळणार? ते ज्ञान काय उपयोगाचं? जिथे सारासार विचार नाही तिथे सगळा अंधार आहे. नाना परीक्षांचा तिथे विचार केला जात नाही. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मामध्ये काही सापडत नाही असं समर्थ सांगतात. आणि हनुमानाचं निरसन

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळतं. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होतं? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळं ती अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्यामुळं ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत आहे. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरेकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागं लागणं बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणं म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणं त्याचं नाव विवेक. आनंद म्हणजे आत्मचिंतनानं येणारं मानसिक समाधानच आहे. जो निस्वार्थ बुद्धीनं प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेला त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावं, रामाला आठवावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं, रामा माझं मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझं हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमानं आळवून, राम परमानंद रूप आहे असं जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावं. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेमध्ये आनंदानं असावं. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्याच्यावर रामनामाचा शिक्का असावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 32व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जमशेटजींनी आपला उद्योग आपल्या कंपन्या उभ्या करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि पाश्चात्य देशांच्या दौऱ्यावर असताना अतिश्रमामुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि जर्मनीतल्या नोहाईम इथं त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या मागे त्यांच्या उद्योगांची जबाबदारी आता त्यांचा मुलगा दोराब आणि त्यांच्या पत्नीच्या भावाचा मुलगा आरडी उर्फ रतन दादाभाई याच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ते कशा पद्धतीनं सांभाळलं आणि पुढे नेलं ते आपण पाहणार आहोत. या सगळ्याच भागांमध्ये आपण जीआरडी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहणार आहोत, पण तत्पूर्वी त्या चरित्राची ही पार्श्वभूमी आपण बघतो आहोत. मंडळी, जमशेदजींच्या अथक प्रयत्नातून जमशेदपूरला पोलाद कारखाना उभा राहिला. 1912 या कारखान्यातून पोलादाची पहिली लढ बाहेर पडली, जलविद्युत प्रकल्प उभे राहिले. शिवाय साखर उद्योग, इलेक्ट्रोकेमिकल्स, बांधकाम व्यवसाय यासारख्या अनेक उद्योगात टाटांनी आपले पाय भक्कमपणे रोवले. जमशेदपूरच्या कारखान्यातून पोलादाचं उत्पादन सुरू झाल्यानंतर सगळ्यांना अतिशय आनंद झाला, कामगारांनी जल्लोष केला. टाटांच्या कारखान्यातून भारतात देखील पोलाद निर्मिती झाली याचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला आणि या निमित्तानं भारताची क्षमता जगाला दिसून आली. याच कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. मेसोपोटेमियामध्ये वाहतूक करण्यासाठी ब्रिटिशांना रेल्वे मार्गाचं जाळं उभारायचं होतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलादाची आवश्यकता होती. युद्धजन्य परिस्थितीमुळं पोलादाची टंचाई होती. या आणीबाणीच्या काळात टाटांनी ब्रिटिशांना पोलाद पुरवलं. केवळ 2 वर्षाची बाल्यावस्था असलेल्या या कारखान्यानं म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स अर्थात तेव्हाचा टिस्को या कारखान्यानं मेसोपोटेमिया, इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेसाठी तब्बल 1500 मैल भरतील एवढे रूळ निर्यात केले. ब्रिटिशांनी सुद्धा टाटांच्या या कामगिरीबद्दल तोंडात बोटं घातली. एवढंच नव्हे तर व्हॉइस रॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी साक्ची या गावाचं नाव जमशेदजींच्या या अद्वितीय योगदानाबद्दल जमशेदपूर होईल असं जाहीर केलं. त्याशिवाय जवळच्याच कालीमती या रेल्वे स्टेशनचं नाव टाटानगर असं ठेवण्यात आलं. एवढं महान काम टाटांचं होतं. मंडळी, या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच एक अप्रिय घटना घडली. जमशेदजींचे सुपुत्र आणि दोराबजींचे धाकटे बंधू रतन यांचा 1918 मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचं नाव नवाजबाई असं होतं. रतन यांच्या जागी या नवाजबाई टाटा अँड सन्सच्या स्थायी संचालक झाल्या. त्यांना कोणतंही आपत्य नसल्यामुळे त्यांनी जमशेदजींच्या पत्नीच्या बहिणीच्या मुलाला दत्तक म्हणून घेतलं. त्याचं नाव नवल होतं. पुढे या नवल याना जो मुलगा झाला त्याचंही नाव रतन ठेवण्यात आलं. अर्थात हा रतन म्हणजे जमशेदजींचा पणतू आणि त्यांच्या रतन या मुलाचा नातू. पुढे जेव्हा जेआरडींनी निवृत्ती स्वीकारली तेव्हा हेच रतन टाटा टाटा उद्योग समूहाचे प्रमुख झाले. त्यांनी सुद्धा टाटांच्या परंपरेला साजेशी कामगिरी करून टाटांच्या नावलौकिकात भर घातली. मंडळी, टाटांचं कुटुंब म्हणजे अशा रत्नांची खाणच. जमशेदजींनी दोराबजी आणि आरडी यांना एकत्रितपणे काम करायला सांगितलं होतं ते आपण पाहिलं आणि तसं ते करतही होते, पण तरी दोराबजी आणि आरडी यांचे सूर जुळत नव्हते. आरडींचं लग्न एका पारशी मुलीशी झालं होतं पण ती लवकरच निवर्तली होती. त्यांना तिच्यापासून कोणतंही आपत्य नव्हतं. त्यांनी पुनर्विवाह केला नव्हता, त्यामुळे आपण पॅरिसला जाऊन स्वतंत्र व्यवसाय करावा असं आरडींच्या मनानं घेतल्यानंतर त्यांच्या मागे बायको किंवा मुलाचा कोणताही पाश नव्हता.
व्यापारासाठी फ्रान्सला गेल्यानंतर फ्रेंच भाषा शिकणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. त्यासाठी त्यांना जमशेदजींनी एका शिक्षिकेचं नाव सुचवलं. तिच्याकडे ते फ्रेंच शिकण्यासाठी जायला लागले. इथंच त्यांना त्यांच्या भावी आयुष्याची जोडीदारीण भेटली. तिचं नाव सुझान. तीही तिथं शिकायला येत होती. मंडळी, सुझान म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, निळ्या निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची परीच जणू. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं. यावेळी आरडींचं वय होतं 45 वर्षे आणि सुझान होती केवळ 20 वर्षांची. पारशी धर्मात धर्माबाहेर विवाहाला त्या काळात अजिबात परवानगी नव्हती. त्यामुळं आपल्या लग्नाला परवानगी मिळेल का अशी शंका आरडींच्या मनामध्ये होतीच. त्यांनी भीतभीतच ही गोष्ट जमशेदजींच्या कानावर घातली. क्षणभर जमशेदजी गोंधळले, पण नंतर त्यांनी मोठ्या मनानं या लग्नाला परवानगी दिली. जमशेदजींनी आपण केवळ रूढी परंपरावादी नसून नवीन गोष्टींचा देखील तेवढ्याच खुल्या मनानं स्वीकार करू शकतो हे यातून दाखवून दिलं. मंडळी, जमशेदजी केवळ त्यांच्या लग्नाला परवानगी देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी या दोघांच्या विवाहाप्रित्यर्थ लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठी असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये सगळ्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलं. या प्रसंगी इंग्लंडमधले प्रतिष्ठित लोक तसंच तिथं स्थायिक असलेल्या पारशी बांधवांनी हजेरी लावली. नंतर जमशेदजींनी या जोडप्याला मुंबईत आणून रीतसर धार्मिक पद्धतीनं सुझानला पारशी धर्मात समाविष्ट करून घेतलं. सुझान आता टाटांची सून झाली. या सुनेचं नाव सुनी असं ठेवण्यात आलं. मंडळी, पारशी भाषेत सुनी म्हणजे सोनेरी केसांची. सुनीसुद्धा आपल्या पतीबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी भारतीय रीतिरिवाज आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होती. 1902 सुनी आणि आरडींचा विवाह झाल्यानंतर सुनीला पहिली मुलगी झाली. तिचं नाव सिला ठेवण्यात आलं. या मुलीच्या पाठीवर जहांगीरचा जन्म झाला. जहांगीर म्हणजेच JRD आपले चरित्रनायक होत. जहांगीर नावाचा अर्थ होतो जग जिंकणारा. या जहांगीरनं खरोखरच आपलं नाव सार्थ केलं. त्यानं आपल्या वागणुकीनं आणि कर्तृत्वानं खरोखरच जग जिंकलं. त्याला लहानपणी घरात जे म्हणून हाक मारत असत. जहांगीरनंतर सुनीला आणखी एक मुलगी झाली. तिचं नाव शेदाबेह. यानंतर आरडी आणि सुनी यांना आणखी 2 मुलं झाली. ती म्हणजे दाराब आणि जिमी. सुनी आता 5 अपत्यांची आई झाली होती. जेहच्या बालपणातली बरीचशी वर्ष आपल्या आईसोबत फ्रान्समध्ये गेली, त्यामुळे फ्रेंच ही त्याची मातृभाषा झाली. त्याला फ्रेंच भाषा, फ्रेंच वाङ्मय अतिशय आवडायचं. मुंबईच्या शाळेमधलं इंग्रजी शिक्षण त्याला तेवढं आवडत नव्हतं. शिवाय इंग्रज लोक भारतात भारतीय इतिहास शिकवायचा सोडून त्यांचा इतिहास का शिकवतात याचाही त्याला राग यायचा. जेहचे वडील आरडी व्यापारानिमित्त सतत फिरतीवर असायचे, त्यामुळे या 5 मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी सुनीवर येऊन पडत होती. तिच्या नाजूक प्रकृतीला खूप ताण पडत होता आणि ही जबाबदारी पेलणं तसं कठीणच जात होतं. पुढच्या आणखीन काही भागांमध्ये आता आपण JRDंचं अतिशय प्रेरणादायी असं चरित्र पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे यात किया दिलने कहा हो तुम. आजच्या या कार्यक्रमात मी अभिनेता दिलीप कुमार यांच्या सोबतचा एक मस्त किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, दिलीप कुमार यांना एकदा पुणे पोलिसांनी बेड्या ठोकून येरोडा जेलमध्ये स्थानबद्ध केलं होतं आणि रात्रभर त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं. नाही माहिती हा किस्सा, सांगतो. मित्रांनो, हिंदी सिनेमातील महान अभिनेता दिलीप कुमार हे खऱ्या अर्थाने अभिनयाचे विद्यापीठ होते. अभिनयाची एक मोठी इनिंग त्यांनी रुपेरी पडद्यावर खेळली होती. प्रत्येक पिढीतल्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत त्यांनी रुपेरी पडद्यावर मस्त मुकाबला केला होता. मग अशोक कुमार असो, बलराज साहनी असो, प्राण, संजीव कुमार, अमिताभ बच्चन या सर्वांच्या सोबत तोडीस तोड अभिनय करत त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. 2012 साली त्यांचे आत्मचरित्र दिलीप कुमार सबस्टन्स अँड शॅडो प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी रसिकांना अनभिज्ञ असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. मित्रांनो, दिलीप कुमार यांना एकदा पुणे पोलिसांनी जेरबंद करून येरोडा जेलमध्ये स्थानबद्ध केले होते. एक रात्र त्यांनी येरोडा जेलमध्ये काढली होती. पण या घटनेचा अभिमान त्यांना आयुष्यभर वाटत होता. काय होता हा किस्सा, सांगतो. मित्रांनो, दिलीप कुमार अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी 40 दशकाच्या प्रारंभी पुण्यात वायुदलाच्या कॅन्टीनमध्ये नोकरी करत होते. त्यापूर्वी दिलीप कुमार आणि त्याचे कुटुंबीय नाशिकला देवळाली कॅम्पमध्ये फळाचा व्यापार करत होते. मोठे कुटुंब असल्यामुळे अर्थातच दिलीप कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे लहानपणापासूनच ते अर्थार्जनासाठी घराच्या बाहेर पडत होते. हा किस्सा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. दिलीपचे उर्दू बोलणे समोरच्या छाप पाडणारे होते. त्यांचे वक्तृत्व खूप चांगले होते याची जाणीव कॅन्टीनमधील त्यांच्या वरिष्ठांना देखील होती. एकदा पुण्याच्या वायुदलातील कॅन्टीनमधील काही अधिकाऱ्यांनी दिलीप कुमार यांना भारतातील स्वातंत्र्य चळवळ यावर आपले विचार मांडायला सांगितले. दिलीप कुमार यांनी त्या पद्धतीने उर्दू प्रचूर हिंदीमध्ये छान विचार मांडले. त्यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विस्तृत आढावा तर घेतलाच, शिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणे किती गरजेचे आहे हे देखील सांगितले. सर्व लष्करी अधिकाऱ्यांना त्यांचे भाषण खूप आवडले आणि सर्वांनी त्याचे खूप कौतुक देखील केले. परंतु दिलीप कुमार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण काही काळच टिकला, कारण काही तासातच ब्रिटिश पोलीस तिथे पोहोचले आणि दिलीप कुमार यांना चक्क हातकड्या ठोकल्या, त्यांना स्थानबद्ध केले आणि त्यांना येरोडा जेलमध्ये पाठवले. ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. दिलीप कुमार यांना हे सर्व नवीनच होते. केले काय आणि झाले काय, काय घडत आहे त्यांना कळलंच नाही. पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांना येरोडा जेलमध्ये आणले. ये और एक गांधीवाला आया आहे असे म्हणत पोलिसांनी त्याला जेलरच्या हवाली केले. आपला उल्लेख गांधीवाला का केला हे देखील त्यांना सुरुवातीला कळलेच नाही. त्यांच्यावरील आरोप बघून तुरुंगातील इतर सत्याग्रहीसोबत दिलीप कुमार यांना ठेवण्यात आले. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरुद्ध महात्मा गांधी यांचा निर्वाणीचा लढा चालू होता. 1942 भारत छोडो आंदोलनाची सुरुवात होती. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरुद्ध आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अनेक गांधीजींचे अनुयायी ब्रिटिशांच्या विरुद्ध नारे देत आंदोलन करत होते. या सर्व सत्याग्रहींना येरोडा जेलमध्ये आणले जात होते. त्या रात्री त्या सर्व सत्याग्रहींनी अन्नत्याग करून जेलमधील जेवणावर बहिष्कार टाकला. हे पाहून दिलीप कुमार यांनी देखील मी आज रात्री अन्न ग्रहण करणार नाही असे सांगितले. या येरोडा जेलमध्ये त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल हे देखील आहेत आणि त्यांनी देखील उपोषण चालू ठेवले आहे असे त्यांना कळाले. अवघ्या विशीतील दिलीप कुमार यांना या सर्व प्रकाराने खूप आनंद झाला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपला छोटा का होईना पण वाटा आहे याचे त्यांना समाधान वाटले. रात्री जेवण न केल्यामुळे दिलीप कुमार यांना अजिबात झोप लागली नाही. पण इतर सत्याग्रहींच्या सोबत त्यांनी संवाद साधला आणि देश आता आझादीच्या उंबरठ्यावर आहे याची सुखद
जाणीव त्यांना झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिलीप कुमार काम करीत असलेल्या वायुदलाच्या कॅन्टीनमधील एक मेजर त्यांना सोडवण्यासाठी जेलमध्ये पोहोचले. त्यांनी दिलीप कुमार यांना जेलमधून बाहेर काढले. एक रात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या सोबत जेलमध्ये काढल्यामुळे दिलीप कुमारची लोकप्रियता एका रात्रीत प्रचंड वाढली. कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर सर्वांनी त्याला घोळका करून दिलीप कुमार यांच्याशी संवाद साधला. अनपेक्षितपणे एका रात्रीत दिलीप कुमार सगळ्यांचे हिरो बनले. मित्रांनो, हा किस्सा दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अगदी विस्ताराने लिहिलेला आहे. हा किस्सा खास मी तुमच्यासाठी दिलीप कुमारचा सिनेमाच्या बाहेरचा एक किस्सा, पण कलाकारांच्या आयुष्यात कसे प्रसंग येत असतात हे सांगण्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर केला. हा कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर यांच्याप्रमाणेच रेडिओवर लागणाऱ्या गाण्यांमधून आपलं मनोरंजन करत आवाजातील श्रेष्ठत्व सिद्ध करणारं आणखी एक नाव म्हणजे अपर्णा मयेकर. आज आपण पाहणार आहोत गुरुनाथ शेणाई यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, ला जऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही, ला जऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही, मी लाज लाजुनी लालच झाले बाई, मी लाज लाजुनी लालच झाले बाई. इतके दिवस तिच्यावर मूकपणे प्रेम करणाऱ्या युवकाने आज त्याच्या मनातली गोष्ट तिच्यासमोर उघड केली आहे. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमभावना कळत होत्या, पण त्याबद्दल बोलायला आजवर तिचं मन कधीच धजावलं नाही. आजही दोघे एकमेकांना भेटले. बराच वेळ तो गप्प होता आणि ती एका कळीभोवती बिरबिळणाऱ्या भ्रमराकडे टक लावून पाहत असतानाच ती संधी साधून तिला आपल्या मिठीत घेऊन त्याने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं. आणि त्या क्षणी कळीभोवती गिरट्या घालणारा भ्रमरही कळीला माझं तुझ्यावर प्रेम आहे असंच काहीसं सांगत असावा असं तिला वाटलं. आणि मग ती स्वतःशीच लाजली. जे सांगू नये ते सांगितले पदराने, मी अमृत घेता तुझ्यातले अदराने. जे सांगू नये ते सांगितले पदराने, मी अमृत घेता तुझ्यातले अदराने. गात्रात अनामिक स्वरझंकार तराही, मी लाज लाजुनी लालच झाले बाई. पहिल्या वेळेस साडी नेसून झाल्यावर जेव्हा मी खांद्यावर पदर घेऊन पिनअप केलं, तेव्हाच त्या पदराने हळूहळू कळीचं फुलात रूपांतर होत असल्याची जाणीव पहिल्यांदा करून दिली. कुणाशी तरी गप्पा माराव्यात, आपल्या मनातलं ओळखणारं माणूस नेहमी आपल्या जवळ असावं असं काहीतरी त्यावेळेस मनात येत असे. त्यानंतर आपण एकमेकांना भेटत राहिलो. तुझा विचार मनात आला की मला उगीचच लाजल्यासारखं होत असे. तू साडीत खूप सुंदर दिसतेस असं एकदा कधीतरी तू म्हणालास. आणि मग मी जसजशी साडी नेसू लागले तसतसा खांद्यावरचा पदर स्त्रीनं कसं असायला हवं, कसं दिसायला हवं, कसं वागायला हवं याचे धडे मला रोजच देत गेला. तू मला मिठीत घेऊन काहीतरी माझ्या कानात सांगतो आहेस असं स्वप्न मला अलीकडे रोज पडायचं. आज तू मला तुझ्या मिठीत घेतल्यावर अचानक ते स्वप्न सत्यात साकारलं आणि तुझ्या प्रेमाला प्रतिसाद देत मीही तुझ्या ओठांवर ओठ टेकवले. तुझ्या ओठातलं अमृत प्राशन केल्यानंतर तुझ्या प्रेमाची सतार माझ्या मनाच्या प्रीतीच्या तारा छेडते आहे, ज्यामधून आय लव यू हे तुझे शब्द मला ऐकू येत आहेत. तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी, मी तुझाच आहे तू माझी फुलराणी. तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी, मी तुझाच आहे तू माझी फुलराणी. वाटते तुझ्या विण अर्थ जीवना नाही, मी लाज लाजुनी लालच झाले बाई, मी लाज लाजुनी लालच झाले बाई. तू मला जवळ घेऊन तुझ्या आश्वासक शब्दात भावी जीवनाची स्वप्न माझ्या डोळ्यासमोर रंगवलीस. राणी, मी केवळ आणि केवळ तुझाच आहे. माझ्या खांद्यावर ज्या विश्वासाने तू मान ठेवली आहेस त्या खांद्याचा भक्कम आधार कायम तुझ्या पाठीशी राहील. या तुझ्या आश्वासक बोलण्याने माझं मन जपणारा, आपल्या आयुष्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आज मला तुझ्या रूपाने मिळाला. आणि तुझी संगत लाभली तरच या आयुष्याला काही अर्थ प्राप्त होईल याची माझ्या मनाला खात्री पटली. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक
श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यातील तरुणीच्या मनातील आनंदी भावना अपर्णा मयेकर यांनी आपल्या आवाजातून व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह श्री मिलिंद वझलवार सर. आपणास ठाऊक असेल योगाभ्यासी मंडळाची स्थापना जनार्दन स्वामींनी केली होती ती 1951 साली आणि आता 2025 75 वर्ष होत आहेत. म्हणजे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचा अमृत महोत्सव आहे हे वर्ष. हे अमृत महोत्सवी असल्यामुळे निरनिराळे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. एक सुंदर राष्ट्र निर्माण व्हावं या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत. काय काय योजना आहेत, काय काय उपक्रम आहेत आपण समजून घेऊया. नुकताच 18 जानेवारीला एक मोठा उपक्रम झाला होता नागपूरच्या स्टेडियमवर. 105 शाळांनी सहभाग घेऊन सांघिक योग, सगळ्यांनी मिळून योगासनं केली होती आणि इतका मोठा उपक्रम त्यांनी घडवून आणला. आपल्या शिक्षकांतर्फे शाळांमध्ये जाऊन त्यांनी सगळ्यांना ट्रेनिंग दिलं होतं आणि आता सूर्यनमस्काराचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे. आपण समजून घेऊया याबद्दल मिलिंद वझलवार सरांकडून. नमस्कार वझलवार सर, स्वागत आहे.
1: नमस्कार मेघनाताई, खूप आनंद वाटतो आहे तुमच्या चॅनलवर येऊन आणि तुमच्याशी गप्पा मारताना. खूप खूप धन्यवाद.
0: हो ना, तुम्ही इतके चांगले उपक्रम करताय खरंच. म्हणजे हे सगळं आवश्यकच आहे राष्ट्र निर्मितीसाठी. एक उत्तम राष्ट्र आणि ही सगळी मंडळी सशक्त होतील. केवळ अभ्यासाचे पाठ्यपुस्तक पाठीवर नेणारी मंडळी नाही होणार, ही ओझेबाबू मंडळी नाही होणार, तर एकदम छानपैकी आपल्या खांद्यावर राष्ट्र नेऊ शकतील अशी मंडळी होतील. आता मला सांगा जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाबद्दल थोडीशी आपण कल्पना देऊया श्रोत्यांना आणि मग उपक्रमाबद्दल सांगूया. चालेल ना?
1: अगदी चालेल.
0: तर तुम्ही
1: जनार्दन स्वामी सांगू का?
0: हो तुम्ही सांगा.
1: जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाची स्थापना परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज या संन्यासी 1951 साली केली. प्रत्येकाच्या जीवनात समाधान, सुख आणि निरोगत्व ही दुर्लभ तळी मिळवून नरासा नारायण करणे या उद्देशाने योग शिकवणे आणि योग हे निःशुल्क, कोणतंही चार्जेस न लावता, काही शुल्क न घेता अशा प्रकारे शिकवायचं असं व्रत त्यांनी घेतलं आणि ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या रक्तात भिनवलं. त्याच्यामुळे गेले 75 वर्ष झाले निःशुल्क योग प्रचाराचं कार्य समाज धारणेसाठी, समाजात उत्तम नागरिक, आदर्श नागरिक तयार करण्याच्या दृष्टीने, त्या नागरिकाच्या जीवनात समाधान, सुख आणि निरोगत्व प्राप्त करून नराचा नारायण करण्याच्या उद्देशाने योगाभ्यास मंडळ कार्य करत असते.
0: खूपच छान, खूप छान. मला वाटतं आता 18 जानेवारीला जी मोठी इव्हेंट झाली त्याबद्दल सांगूया की अनेक शाळांमध्ये आपले शिक्षक गेले होते आणि त्यांनी टोपी दिलं आणि मग अनेक, मला वाटतं किती, 105 शाळा वगैरे एकत्र आल्या ना?
1: एकंदर 150 शाळांमध्ये आमचे 300 वरती शिक्षकांनी प्रचार केला. 3 ते 4 महिने त्यांनी जाऊन तिथे ट्रेनिंग दिलं आणि सांघिक रूपात एकेका शाळेने 100-200 विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन करून शालेय योगासनांचं प्रात्यक्षिक केलं होतं.
0: बरं.
1: आणि या प्रात्यक्षिकाला साधारणपणे 105 शाळांनी, शेवटी काही दिवशांमधले काही गळल्याच शाळा, काही येऊ नाही शकल्या, त्यांच्यासाठी आपल्याला बसेसची व्यवस्था वगैरे करता नाही आली, तर एकंदर 105 शाळांनी भाग घेतला आणि सुमारे 15,000 वरती विद्यार्थी, त्यांचे पालक शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक हे यशवंत स्टेडियम नावाच्या नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या स्टेडियम मध्ये हे 15,000 विद्यार्थी आपण एकत्रित करू शकलो आणि त्यांच्या मनात योगाविषयी प्रेम आणि या योगाच्या प्रेमातून त्यांचे साहस, त्यांचं धैर्य, त्यांचा संयम, त्यांची एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो याचा खरंच सार्थ अभिमान आहे योगाभ्यासी मंडळाला.
0: वा वा. म्हणजे तुम्ही म्हणता की स्टेडियम मध्ये 15,000 विद्यार्थी एका वेळी एकच योगासन असे करत डेमॉन्स्ट्रेट करत होते, बरोबर?
1: अगदी बरोबर. कारण एक आपण काय केलं होतं की सध्या ऑडिओ व्हिज्युअलचा परिणाम लक्षात घेता, त्यांचं व्यापकता लक्षात घेता, आपण एक 35 मिनिटाची एक ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम बनवला होता. तो शाळांकडनं आपण त्याचं ट्रेनिंग दिलं आणि म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम करत त्या रिदमवर एक आमचं गीत आहे, म्हणजे योगाभ्यास मंडळाचं मानव जन्मामध्ये नराचा होड्या नारायण कराहो नियमित योगासन हे याच्या तालबद्ध सूरबद्ध अशा या गाण्यावर त्यांनी योगासनं केली होती. तर साधारणपणे 45 मिनिटांचा योगासनांचा हा कार्यक्रम अतिशय भव्य आणि अगदी मनाला समाधान देणारा होता.
0: म्हणजे शाळांनी सुद्धा सहकार्य खूप केलं असेल नाही का या उपक्रमासाठी?
1: खूप केलं. आमच्या 300 शिक्षकांबरोबर शाळांचे सुद्धा 2-3 शिक्षक हे गेले 3 महिने सातत्याने मेहनत करत होते.
0: विद्यार्थ्यांचा
1: परिणाम असा झाला आहे की अनेक शाळातून म्हणजे आता अनेक शाळातून की आमच्याकडे रेग्युलर तुम्ही 1 आठवड्यातून 2 दिवस येत जा आणि आमच्या मुलांना योगाचे संस्कार करत जा अशी मागणी निर्माण केलेली आहे. ही आमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी.
0: या सगळ्या शाळा नागपुरातील होत्या बरोबर?
1: हा फक्त नागपुरातल्या शाळा.
0: म्हणजे इतर शहरांमध्ये हे लोण पसरेलच की इतकं चांगले उपक्रम आहेत तर आपल्या मुलांनाही असे म्हणतीलच
1: नाही. आता विदर्भातल्या यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात सुद्धा ह्या कार्यक्रमाची भव्यता पाहता या दोन्ही यवतमाळ आणि चंद्रपूर इथूनही मागणी आलेली आहे की आम्ही आयोजित करतो तुम्ही मार्गदर्शन करा. आणि बहुतेक पुढच्या वर्षी या अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्त साधून आपण या दोन जिल्ह्यात भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ आपण हा सांघिक शालेय योगासनांचा कार्यक्रम नक्की घेऊ.
0: वा वा वा. पण मग आता या सगळ्या गोष्टींसाठी खर्च सुद्धा खूप आला असेल त्यासाठी कोणी
1: याच्यासाठी माननीय नितीनजी गडकरी आपले केंद्रीय परिवहन मंत्री यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे यांच्या ज्या मातोश्री होत्या स्वर्गीय भानुताई गडकरी या योगाभ्यासी मंडळाच्या स्वामीजींच्या काळात म्हणजे 1951 ते 1960 या दरम्यान त्या मुख्य शिक्षिका होत्या. महिलांसाठी योग शिकवत त्यांनी अनेक वर्ग घेतले होते. आम्ही त्यांच्या स्मृतीसाठी हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. आणि मग बाकीची जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेत आम्हाला गडकरी कुटुंबाकडनं म्हणजे सौभाग्यवती कांचनताई गडकरी नितीनजी गडकरी त्यांचे मुलं यांचं खूप सहकार्य मिळत.
0: छान. म्हणजे नागपूरने हा खूप चांगला एक आदर्श घालून दिला इतर शहरांसाठी विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीत. आता मला सांगा की आता आपल्या या मंडळाला 75 वर्ष होत आहेत आणि 2025 साल हे तुमचं अमृत महोत्सव आहे. मग आता काय सुरुवात केली आहे तुम्ही उपक्रम करायला?
1: आता प्रत्येक कार्यक्रम हा अमृत महोत्सवी कार्यक्रम म्हणून भव्यताच प्राप्त होईल. एकाने आमचा धीर वाढला किंवा आमचा साहस वाढलाय आमचं मनोबल वाढलाय किंवा एक कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो. पहिला जानेवारी महिन्यातला जानेवारीला हा कार्यक्रम झाला होता. त्याच्यात 35 मुख्य पारितोषक आणि 10 उपपारितोषक त्याच्यामध्ये अंध विद्यालय मुक विद्यालय विकलांग विद्यालय सुद्धा भाग घेतला होता.
0: अरे वा.
1: तर त्यांना आम्ही जनरल कॅटेगरीमध्ये न ठेवता त्यांना काही विशेष बक्षिस दिली होती. सुमारे 50 बक्षिस आपण यावेळेला ट्रॉफीज मुठाल्या या आपण दिलेल्या आहेत. आणि आता हा कार्यक्रमातून आमची हिंमत वाढल्यामुळे किंवा आमचं क्षमता आमच्या थोडीशी लक्षात आल्यामुळे आता येत्या काळात रथसप्तमीचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. रथसप्तमी सूर्योपासनेचा दिवस समजला जातो.
0: बरोबर. सूर्योपासने
1: बल शक्ती उत्साह प्रेरणा आणि सृजन शक्ती यांना चालना देणारी अशी ही सूर्योपासना असते.
0: अगदी बरोबर.
1: म्हणून आता जो 4 तारखेला रथसप्तमी आहे या 4 तारखेच्या रथसप्तमीच्या दिवशी किमान 1000 लोकांना एकत्रित करून सूर्यनमस्कार उपासना आणि सूर्याला अर्घ्य देत उगवत्या सूर्याला म्हणजे 5:45 नागपूरला त्या दिवशी सूर्योदय आहे. तर साधारणपणे त्यावेळेला सूर्योदयच्या वेळेला 1000 साधक एकत्रित येतील. त्यापैकी 144 साधक 144 सूर्यनमस्कार करतील. त्याचा अभ्यास गेले 3 महिने झाले चालू आहे. 12 पासून सुरुवात करून सलगपणे न थांबता न विश्रांती करता आणि समंत्र सूर्यनमस्कार मंत्रासह.
0: बर.
1: आणि बाकीचे जे 700-800 साधक आहेत ते 12 सूर्यनमस्कार. आता अतिवृद्ध जे आहेत एक सूर्यनमस्कार किंवा तीन सूर्यनमस्कार आपापल्या क्षमतेप्रमाणे करतील, पण 144 लोक 144 आणि बाकीचे 700-800 जे साधक आहेत ते 12 कमी किमान 12 सूर्यनमस्कार करतील आणि बलोपासना तेजोपासना करतील.
0: प्रॉब्लेम आहे, कल्पना सुद्धा नाही करू शकत आम्ही 144 सूर्यनमस्कार सलगपणे करणे. आणि तो
1: सहज करतात, सहज करतात बरं, ह्याच्यात म्हणजे तरुणच करतात असं नाही आहे. 70-75 वर्षाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक सुद्धा अगदी उत्साहाने या सूर्यनमस्काराच्या 144 सूर्यनमस्कार करतात दरवर्षी करतात.
0: बघायला आलं पाहिजे हे.
1: अगदी अगदी अवश्य या.
0: आता हे 4 फेब्रुवारीच आहे का?
1: हा, 4 फेब्रुवारीला आहे असं सप्तमी आणि जनरली हा कार्यक्रम सप्तमीच्या दिवशी घेतो.
0: हा, म्हणजे ही मुलाखत जेव्हा श्रोते ऐकतील तेव्हा तर झालेली असणार आहे. परंतु तरी पण त्याचा सांगू शकतो आपण की काय काय तुम्ही तयारी करताय त्याच्यासाठी सांगा.
1: त्याच्यासाठी आमच्या एक जर योगाभ्यासी मंडळाच्या 100 शाखा नागपुरात आहेत आणि इतर शाखा ज्या आहेत त्या प्रत्येक गावी अमरावतीला आहे, यवतमाळला आहे, चंद्रपूरला आहे, भंडारा विदर्भाच्या सगळ्या शहरांमध्ये आहे, तसंच औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, सांगली, मुंबई इथेही शाखा आहेत. तर या शाखाद्वारे त्यांचा त्या त्या कारण ते इतक्या दूर येऊ शकत नाही तर त्याच दिवशी त्याच वेळात ते त्यांचा लोकल कार्यक्रम 100-150 साधक एकत्र जमून म्हणजे जर एकंदर संख्या केली तर 10,000 वरती जाईल. आपले काही विद्यार्थी लहानपणी इथे शिकून म्हणजे 10वी-12वी पर्यंत इथे शिकले, मग उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले आणि उच्च शिक्षित होऊन आज फॉरेनला गेलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ येतात की आम्ही इथे रथसप्तमीचा कार्यक्रम साजरा केला. समजा कॅनडामध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, त्यांचे आम्हाला येतात की आम्ही 25 आमच्या सहकाऱ्यांसोबत इथे सूर्यनमस्कार केलेले आहेत.
0: खरंच छान.
1: तर असं जर केलं तर 10,000 लोक आपले योगाभ्यासी मंडळाच्या बॅनर खाली 10,000 जवळपास लोक रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार करतात किमान 12.
0: हो ना. मला सांगा हे 144 सूर्यनमस्कार घालायला म्हणजे किती वेळ लागतो हो एकंदर?
1: आजच त्याच म्हणजे काल आणि आज 1-2-3 या 3 दिवसात आम्ही पहिले क्लास घेतल्यात. तर साधारणपणे 1 तास लागतोय.
0: काय काय?
1: 144 एका तासात 144 सूर्यनमस्कार करतात.
0: पूर्ण 1 तास ते सूर्यनमस्कार घालतात.
1: पूर्ण 1 तास सूर्यनमस्कार करत असतात. त्याच्यानंतर जितके सहभागी झाले त्यांच्यासाठी सध्या पौषाचा महिना असल्यामुळे तिळगुळाचा लाडू आणि दूध असा प्रसाद आम्ही देतो योगाभ्यासी मंडळाकडनं.
0: आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात तरुण एखादा 16 वर्षाचा असेल आणि सगळ्यात वयस्कर माणूस किती वर्षाचा आहे?
1: 86.
0: अरे बापरे.
1: आमचे गुरुजी सुद्धा 12 सूर्यनमस्कार करतात. 144 80 घरातले 8-10 जण आहेत. ऍव्हरेज एज जर आपण काढलं तर ऍव्हरेज एज 55-60 150-200 साधकांचा ऍव्हरेज एज 55-60 हेच येईल.
0: छान छान. आता सूर्यनमस्कार या म्हणजे योगासनाने आपल्या शरीराला काय काय फायदा होतो ते आपण त्या निमित्ताने सांगू द्या लोकांना.
1: शरीर, मन आणि बुद्धी त्याचप्रमाणे काया, वाचा, मनसा या तिघांनाही फायदा करणारा पारंपरिक व्यायाम पद्धती म्हणजे सूर्यनमस्कार. अगदी प्रभू रामचंद्रांपासून तर रामदास स्वामींच्या काळात विशेष सूर्यनमस्काराचं महत्व लोकांना पटवण्यात आलेलं आहे, वारंवार पटवण्यात आलं आहे. सूर्यनमस्काराने शरीर बळकट तर होतेच पण मनाला उभारी येते. मनाची मरगळ नाहीशी होऊन मनातला आलस्य किंवा मनाचे जे दोष आहेत, विकार आहेत, ते दूर होतात. वाणी समंत्र सूर्यनमस्कार केल्यामुळे वाणी शुद्ध होते.
0: बरोबर.
1: आणि वाणी शुद्ध झाल्याप्रमाणेच बुद्धीला सुद्धा प्रेरणा मिळून सृजन शक्ती करणारी बुद्धी म्हणजे क्रिएटिव्ह माइंड तयार होत. म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि हे करता करता आत्म्यावर संस्कार होतात. आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर की शरीर, मन आणि बुद्धी यांना जर व्यवस्थित व्यायाम, एक सुसंघटित व्यायाम झाला तर त्याचा नीट परिणाम आत्म्यावर होतो आणि नराचा नारायण होण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते.
0: हो, आणि असं आहे की सूर्य हा आपल्याला दिसतो, म्हणजे हा दिसणारा देव आहे आणि सूर्य काही देतोच आपल्याला, म्हणजे त्याला देव मानायचंच आपण, कारण आपलं सगळं त्याच्यावर अवलंबून आहे, तोच देतो सगळं काही. आणि याच्यामुळे एवढे फायदे सुद्धा होतात. इतर देवांना आपण विचार करतो पण ते दिसत नाहीत आपल्याला, राम कृष्ण सीता हे दिसत नाहीत.
1: अगदी अगदी अगदी, त्यांच्या पाहतो ते मूर्ती पाहतो, इथे प्रत्यक्ष सूर्यनारायणाला आपण बघू शकतो, त्याची ऊर्जा त्याची शक्ती याचा प्रत्यंतर घेऊ शकतो आपण. आणि समर्थ रामदास स्वामींची उक्ती आहे की म्हणती त्याला देव पण म्हणती आधी काहीतरी देव, या भावने आपण उपासना करत असतो. आठ लोक निरपेक्ष भावनेने उपासना करत नाही, निरपेक्ष भावनेने उपासना करत असल्यामुळे आपल्याला काहीतरी देणारा देव समोर दिसतो आहे तर त्याची उपासना करावी.
0: बरोबर,
1: म्हणून याला पारंपरिक व्यायाम पद्धती म्हणतात. आणि जनार्दन स्वामी म्हणजे जे आमच्या योगाभ्यास मंडळाचे संस्थापक संन्यासी होते, त्यांनी काय केलं की त्यांनी हा आदर्श व्यायाम पद्धतीला 12 आसनांमध्ये विभाजित केलं. म्हणजे पहिले सूर्याचं आवाहन करायचं, सूर्याचा मंत्र देवाचा मंत्र म्हणायचा आणि मग ओम राम मिताय ओम भीम असं बीज मंत्र सकट मंत्रोच्चार करायचा आणि एकेका मंत्राबरोबर 12 आसनांचं आवर्तन असलेलं सूर्यनमस्काराचा एक सूर्यनमस्कार करायचा. याच्यात जनार्दन स्वामींनी अजून एक केलं की दर 4 आसनांनंतर भुजानुवासन हे नावाचे एक आसन इंट्रोड्यूस केलंय. पारंपरिक सूर्यनमस्कार 10 अंकाचा आहे किंवा 10 आसनांचा आहे, पण त्यात भुजानुवासन हे असं आराम म्हणजे केल्यामुळे तिथे थोडासा विश्राम मिळतो. 4 आसनं करायचेत म्हणजे ऊर्ध्व नमस्कारासन, हस्तपादासन, दक्षिणपाद प्रसरणासन, द्विपाद प्रसरणासन, ही 4 आसनं झाली की त्याच्यानंतर भुजानवासन नावाचं एक आरामदायी आसन आहे. त्याच्यात रिलॅक्सेशन होतं, श्वास प्रश्वासाची वाढलेली गती नॉर्मल होते, सर्क्युलेशन जे ब्लड सर्क्युलेशन वाढलं असतं तेही नॉर्मल होते आणि त्याच्यामुळे पुन्हा नवीन उमेद निर्माण होते. पुन्हा 4 आसनं करायची आहेत, साष्टांग प्रणिपातासन, भुजंगासन, भूधरासन आणि मग पुन्हा भुजानवासन करायचं.
0: म्हणजे
1: रिलॅक्सेशन केल्यामुळे लहान मुलं ते वयोवृद्ध रोगी सुद्धा म्हणजे इव्हन ज्यांना आजार आहेत आणि आजारामुळे थकवा आहे असे सुद्धा अगदी आरामाने हे सूर्यनमस्काराचा व्यायाम करू शकतात.
0: म्हणून ते सूर्यनमस्कार
1: ही स्वामीजी
0: साखळी तयार करता येते कारण की आराम करतो आणि मग परत ऊर्जा मिळते आणि मग परत तुम्ही दुसरं करू शकता असे तुम्ही.
1: म्हणजे श्वास प्रश्वास वाढलेला कमी होतो, रक्ताभिसरण जे वाढलेलं आहे ते कमी होते, ब्लड सर्क्युलेशन त्याच्यामुळे परत नवीन उमेद आणि नवीन जोश शरीरात निर्माण होतो, थकवा दूर होतो आणि थकवा दूर झाला की त्याच्यामध्ये 144 करू शकतात आमचे अनेक लोक.
0: बरोबर, तुमच्याशी बोलताना माझ्या मनात एक विचार यायला लागला की आपण एरवी देवळात जातो, घंटा वाजवतो, तिथे काय त्या अंगाला जातो वगैरे, हे उपचार म्हणजे काय काय करतो आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण करतो, तर प्रत्येक गावात एक सूर्याचं मंदिर असायला पाहिजे आणि तिथे जाऊन लोकांनी सूर्यनमस्कारच घालायचा. सूर्यनमस्कार हा आपल्या संस्कारातच असला पाहिजे, जर त्याने एवढे फायदे होतात तर का नाही करायचं, नाही का?
1: त्याच्यात मी एक तुम्हाला उदाहरण देतो की नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा कोणाची करायची की जो देव दिसत नाही इथे साक्षात सूर्यनारायण तुम्हाला रोज सकाळी उदित झाल्यावर पहाटे दिसतोच की मग तेच म्हणजे ही अख्खी पृथ्वी सूर्याचंच मंदिर आहे. प्रत्येकाच्या घरी सूर्य येतो म्हणजे असं नाही की आपल्याला मंदिरात जावं लागते,
0: पण तो पहाटे
1: सूर्यनारायण आपल्या घरी येतो, आपल्या ज्या मंदिरात आपण श्रद्धेपूर्वक जात असतो तिथे येतो, आमच्या जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळासारख्या आश्रमात सुद्धा येतो, इव्हन रस्त्यावर सुद्धा येतो,
0: म्हणजे
1: मैदानात येतो.
0: पहाटे जाऊन आपल्याला सूर्यनमस्कार घालता येईल.
1: बस पहाट पाहिजे, पहाटेची वेळ साधायची त्या सूर्याला उदित होणाऱ्या सूर्यनारायणाला कृतज्ञता म्हणून आणि आपलं भलं करावं. माणूस स्वार्थी आहे आजकाल, आपलं भलं करावं म्हणून त्याची प्रार्थना करावी आणि त्याला नमस्कार घालावेत.
0: बरोबर,
1: आणि शरीर मन बुद्धी यांना बळकट करावं.
0: छान, एक नवी पिढी अशी सशक्त पिढी तयार होईल. अशी तयार होईल की मग आमच्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. अशी जर आम्हाला तयार करायची आहे तर ही त्याची सुरुवात आहे. ही तुम्ही सुरुवात
1: सर्वात सोपा मार्ग आहे. नुसतं शरीर बळकट असून चालत नाही,
0: बुद्धी पण पाहिजे.
1: मन नुसतं मजबूत असून चालत नाही, तर शरीर मन आणि बुद्धी, बुद्धी शुद्ध पाहिजे, मन सक्षम संयमी पाहिजे आणि शरीर बलदंड पाहिजे. हे जर तिघांचं कॉम्बिनेशन जमलं तर आदर्श नागरिक, आदर्श राष्ट्रपुरुष, आदर्श नेता तयार होईल.
0: वा खूप छान. तर मग आता हे 4 तारखेसाठी म्हणजे लगेचच आता तुमचे होणारे ही इव्हेंट सुरू होणारच आहे, त्यासाठी खूप शुभेच्छा. इथून सर्व मुलांसाठी मनातून शुभेच्छा पाठवून देते. सर्व
1: खूप खूप धन्यवाद.
0: मुलं मोठी माणसं स्त्रिया पण असतील ना याच्यामध्ये, अनेक स्त्रिया पण करतात.
1: स्त्रिया पण आहेत, स्त्रिया तर आहेच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो, एकंदर पाहिलं तर आम्ही पुरुषांनी मान खाली घालावी, कारण 70% महिलांचा सहभाग असतो, 30% पुरुष असतात. म्हणजे 30% पुरुष आणि एक आहे कुटुंबातली जर गृहिणी सक्षम झाली ना तर अख्खं कुटुंब सक्षम होते. म्हणजे ती आपल्या नवऱ्यालाही वळणावर लावते, ती आपल्या मुलांनाही लावते, सोनांनाही लावते, नातवंडांनाही लावते. त्यामुळे महिलांचा सहभाग आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. आमच्या 100 शाखांपैकी 60 शाखा केवळ महिलांसाठी आहेत. दुर्गाबाईच्या मंडळाच्या हो तिथे एकही पुरुष नाही आहे. काही शाखा कौटुंबिक आहेत, म्हणजे नवरा बायको मुलांसकट योगासन करायला येतात नेहमी. आणि उरलेल्या 10-15% शाखा या पुरुषांच्या आहेत. त्यामुळे महिलांचा रोल आजच्या आमच्या दुर्गाबाईच्या मंडळ कार्यात अमूल्य असं योगदान आहे.
0: बरं,
1: म्हणून आम्ही नेहमी बोलतो, या देवी शक्ती रूपेण संस्थिता, नमस्ते नमस्ते नमस्ते नमो
0: नमः. आता म्हणजे आता या मंत्राला घेऊनच आम्ही पुढे जातो. आणि ही मुलाखत जरी संपली असली तरी तुम्ही ही सगळं म्हणजे हा उपक्रम झाल्यानंतर त्याचं वर्णन सांगायला पुन्हा रेडिओ मध्ये या. आणि मग कोणी कोणी भाग घेतला, किती किती जणांनी भाग घेतला, कसे केले, काय फायदा झाला, त्याचा परिणाम काय झाला समाजावर, इतर शहरांनी सहभाग दर्शवला का, म्हणजे इच्छा दर्शवली का, हे सगळं पुन्हा यावं अशी माझी विनंती आहे.
1: अगदी अगदी खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोठं सरकारला प्रोत्साहन देणारा कार्य तुम्ही केला. म्हणजे आमच्या सगळ्यांचा जिथे आम्ही स्वतः प्रसिद्धी प्रमुख आहोत, आम्ही काही जाऊन कुठेही इंटरव्ह्यू देत नाही किंवा काही नाही, पण आम्हाला शोधून आमचा इंटरव्ह्यू घेतला. खूप खूप धन्यवाद योगाभ्यासी मंडळातर्फे. तुमचं खूप आभार आहे.
0: धन्यवाद सर, ते आपले आभारी आहे.
1: धन्यवाद.

एफएम बैंड 89.6 सह रेडियो मंगलध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगलध्वनि 89.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल। मनात गाव गावातलं मंगल।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.